FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 30 वैशाख 1948 20 मे 2026. आजच्या प्रसारणात आपण सर्वांचं स्वागत करत आहे अनुराधा तरडे.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांच्या सनई वादनात ही होती गुणकली रागातील धून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर

0: का एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होत। आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो। त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे।
5: आभाळा
6: परत गॅलरी मध्येच येते। आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरी मध्ये असा चहा आम्ही घेतो।
4: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच।
6: काय अंदाज आला
7: उन्हो ना
6: करेक्ट।

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सहा वाजून 35 मिनिटं होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहोत श्री रामचरित मानस.

0: ये आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती।
1: 6:45 झाली आहेत, ऐकूया या नंतरचा कार्यक्रम।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97।

0: 6712-5533
1: 9764125533
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 37वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 37वा श्लोक। या गीता श्लोकाचा अर्थ असा आहे, युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील। म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा। या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईत म्हणतात, मेल्याने भोगीसी स्वर्ग, जिंकिल्याने महितळ। म्हणून अर्जुना ओठ, युद्ध असं दृढ निश्चय। या अध्यायात 6व्या श्लोकात आम्ही युद्ध करणं अगर न करणं यापैकी काय श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळत नाही, अशी स्वतःच्याच निश्चयाबद्दल शंका अर्जुनाच्या मनात आलेली होती। त्याच्या या शंकेचं निरसन करताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, या धर्मयुद्धात अर्जुन मारला गेला तर त्याला निश्चितच स्वर्ग प्राप्त होईल, आणि अर्जुन जिंकला तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल। अर्थात युद्ध केल्याने दोन्ही दृष्टीने अर्जुनाचाच फायदा निश्चित आहे, आणि जर अर्जुनाने युद्ध केलं नाही तर दोन्ही बाजूंनी, म्हणजे स्वधर्माचरण केलं नाही म्हणून पाप लागेल आणि सर्वत्र अपकीर्ती होऊन अर्जुनाचंच नुकसान होईल। म्हणून युद्ध करणं हेच जास्त श्रेयस्कर आहे। या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कौंतेय असं संबोधलंय, कारण माता कुंतीनी श्रीकृष्णाला सोबत घेऊन पांडवांना युद्ध करा असा संदेश पाठवला होता। माता कुंतीची आणि तिने दिलेल्या संदेशाची आठवण या निमित्ताने श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिली। भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वर माऊलींनी या संदर्भात अर्जुनासाठी म्हटलेलं आहे, देखे स्वधर्मोहा आचरता दोषू नासे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची, सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे। अर्जुना, नावेमुळे कोणी बुडेल का? कारण बुडत्याला आधार देते ती नाव। तसा अर्जुनाचा स्वधर्म आहे, सरळ वाटेने चाललो तर अडखळणारच नाही, आणि स्वधर्म ही सरळ वाट आहे। चालता येत नसेल तर सरळ मार्गातही माणूस पडेल। तुझं क्षात्र धर्म पालन तू असं खिन्न होऊन केलंस तर ते चालता न येणाऱ्या माणसासारखं अडमड न होणार आहे। शास्त्र सांगतं, स्वधर्माचं आचरण केलं असता सर्व पातक नाश पावतात। माऊली म्हणतात, अमृते तरीच मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपणे। म्हणून तुझं पार्था हेतू सांडोनी सर्वथा, क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही। माऊली म्हणतात, जसं अमृतात विष मिसळलं गेलं तर मृत्यू येतो, तसंच जेव्हा कोणतीही आशा अपेक्षा इच्छा अनिच्छा स्वधर्मात मिसळल्या तर स्वधर्माच्या आचरणात दोष लागतो। म्हणून अर्जुनाने मनातून हेतू पूर्णपणे काढून टाकून निर्हेतुकपणे, म्हणजे यश अपयश याची चिंता न करता क्षमावृत्तीने युद्ध केलं तर त्याला निश्चितच पाप लागणार नाही। अर्जुनाने जन्ममृत्यूचा बाऊ केला होता आणि त्यावर आधारित कर्तव्याची निवड तो करत होता, पण कर्तव्याची निवड करताना कोणाचंही जगणं मरणं हा विचार

महत्वाचा नाही. अशा संभ्रमात असलेल्या अर्जुनाच्या अहंकाराला श्रीकृष्णांनी फुंकर मारली आहे. या श्लोकावर भाष्य करताना लोकमान्य टिळक गीता रहस्यात म्हणतात, युद्धात मरण आलं तरी स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकल्यास राज्य प्राप्त होईल, म्हणजे दोन्हीही लाभदायकच आहेत. म्हणून परिणामी चिंता न करता निश्चयाने कर्तव्य कर्म करावं, कारण यामुळे कोणताही परिणाम अंतिहितकारकच ठरतो. शरीर केंद्रित वृत्ती आणि मृत्यू संकल्पना या दोन्हींचा परिणाम सर्व कर्मावर होतो, यामुळेच कर्तव्याचं विस्मरण होतं. श्रेष्ठ व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याचंच पालन करतात, किंबहुना स्वतःच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नसते आणि मृत्यूची भीतीही नसते, म्हणूनच ते कर्तव्याचं पालन करू शकतात. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या हृदय दौर्बल्याबद्दल निर्भत्सना केली आणि युद्ध न करता स्वस्थ बसणं कसं चूक आहे हे अनेक युक्तिवाद करून पटवून देण्याचा प्रयत्न केला. भगवंत अर्जुनाला म्हणतात, युद्धात विजय मिळेल की पराभव होईल, मृत्यू येईल का, या पुढच्या घटनांचा विचार आता रणांगणावर उभं राहिल्यावर करणं योग्य नाही. ते क्षात्र वृत्तीला शोभणारं नाही. इतकं निश्चित की स्वतःहून चालत आलेल्या युद्धात जिंकलो तर राज्यप्राप्ती निश्चितच आहे, हरलो मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती निश्चित आहे. आणि म्हणूनच माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. माऊली म्हणतात, या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर रणात लढताना मरण आलं तर तू सहज स्वर्ग सुख पावशील. म्हणून अर्जुना, पाप पुण्य मृत्यू इत्यादी गोष्टींची चिंता करू नको, घे ती धनुष्य आणि हो सज्ज युद्धाला. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. या श्लोकातून भगवंतांनी अनेक कारण दाखवत स्वधर्माचरण न करण्यात अर्जुनाचं होणारं नुकसान आणि स्वधर्माचरण केलं तर अर्जुनाला मिळणारे फायदे दोन्हीही सांगितलेले. तोच बोध आपल्यालाही लागू पडतो. आपलं कर्तव्य कर्म म्हणजेच स्वधर्माचरण प्रामाणिकपणे करणं म्हणजे यज्ञ कर्म करणंच होय, आणि गीतेतलं यज्ञ कर्म करणं म्हणजे पुण्य कर्म करणंच होय. हा बोध भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकाच्या माध्यमातून दिलेला हा विन विन फॉर्म्युला म्हणता येईल. एखादी गोष्ट करताना मी अपयशी झालो तर असा विचार मनात येतो आणि चलबिचल होते, अस्वस्थता वाढते. भगवान सांगतात, अपयश आलं तर अनुभव मिळेल, परिपक्वता येईल, आणि यश मिळालं तर यश समृद्धी सुख प्राप्त होईल. तेव्हा करू का नको हा विचार करून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा उठूया, उभे राहूया आणि आव्हानाचा सामना करूया, कर्तव्य पूर्ण करूया.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 37वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.

0: वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: ती वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: भूले बिसरे गीत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. आतापासून काही क्षणात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत वाद्यसंगीत ऐकूया.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल

0: जिंदाल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर, आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या

0: वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा यानंतरचा भाग.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र।

0: 7:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, गीता दत्त यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं आर पार चित्रपटातलं हे गीत. 1954 मध्ये प्रदर्शित झालेला आर पार हा हिंदी भाषेतील नॉयर कॉमेडी चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मदत केली होती गुरुदत्त यांचेच भाऊ आत्माराम यांनी. या चित्रपटाची खासियत म्हणजे यातलं प्रत्येक पात्र, जी त्याची मूळ भाषा आहे, जे त्याचं मूळ ठिकाण आहे, ज्या पद्धतीने त्याचं संगोपन आणि शिक्षण झालेलं आहे त्याच भाषेत बोलतं. एकसारखी हिंदी बोलण्याऐवजी थोडी पंजाबी, थोडी फारसी, थोडी उर्दू, थोडी बंबई आणि काही प्रमाणात तोडकी मोडकी इंग्रजी अशा भाषांचा वापर या चित्रपटात केला. म्हणूनच की काय, कॉस्मोपॉलिटियन म्हणून त्या काळी सुद्धा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये हा चित्रपट खूप चालला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर पार या चित्रपटातली गाणी देखील खूप लोकप्रिय झाली. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अल्बमच्या यादीत या चित्रपटाच्या गाण्यांना 34वा क्रमांक मिळाला, तर 7व्या मिर्ची म्युझिकल अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्तम अल्बम ऑफ गोल्डन एरा म्हणून त्याला नाव देण्यात आलं. गुरुदत्त यांनी संगीत दिग्दर्शक ओपी नय्यर यांना क्वाईस क्वाईस क्वाईस या आंतरराष्ट्रीय गाण्याचं रुपांतर या चित्रपटासाठी हिंदीत करायला सांगितलं होतं, ज्यावरून बाबूजी धीरे चलना हे सुप्रसिद्ध गाणं ओपी नय्यर यांनी बनवलं. त्या काळातील अनेक स्टुडिओ बाउंड चित्रपटांपेक्षा वेगळे लोकेशन्स आर पार या चित्रपटात वापरले गेले होते, ज्यामुळे प्रेक्षकांना त्या स्थळांचा अस्सल अनुभव घेता आला. कॅमेरामन व्ही के मूर्ती यांच्या कॅमेरा वर्कमध्ये झूम इन, पॅन आणि फॉलो थ्रू शॉटचा वापर करण्यात आला, जो त्या काळी भारतीय चित्रपटांसाठी अग्रणी ठरला आणि म्हणून एक नॉयर लुक भारतीय चित्रपटांना मिळाला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता जाता जाता ऐकूयात मजरू सुलतानपुरी यांचं शमशाद बेगम यांच्या स्वरातलं, ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आर पार चित्रपटातलं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
4: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
3: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
4: मला नाट जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
3: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
5: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा. आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी

0: आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: बऱ्याचदा हल्ली आम्ही ऐकतो की लॅसिक लेझरचं ऑपरेशन करावं, त्यामुळे खूप फायदा होतो, चष्म्याचा नंबर जातो. तर नेमकं लॅसिक लेझर म्हणजे काय आहे, ही ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते, याबद्दल आज आम्हाला सांगा.
1: तर लॅसिक लेझर, लॅसिक हा खूप कॉमन शब्द आहे, आणि किंवा लेझर प्रोसिजरनी चष्म्याचा नंबर काढणे, खूप जण हा शब्द प्रयोग करतात. पण लॅसिक लेझर करणे आणि चष्म्याचा नंबर काढणे यामध्ये खूप फरक आहे. तो असा की लेटेस्ट टेक्नॉलॉजीज चष्म्याचा नंबर काढण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये स्माईल आहे, लॅसिक आहे, कॉन्टुरा लॅसिक आहे, हे असे वेगळे वेगळे खूप नावांचा प्रयोग होतोय सध्या मार्केटमध्ये. तर मग त्यांचा खरंच फायदा आहे का, खरंच त्यांचा उपयोग होतो का? तर यस, नक्की त्या प्रणालींचा जर वापर आपण करून चष्म्याचा नंबर काढायचा प्रयत्न केला तर तो 100% चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी जातो. मग कसा जातो, कुठल्या व्यक्तींनी ते करायला हवं, याचे मापदंड आहेत, तर ते सगळे मी तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे सांगतो.
0: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की लॅसिक कोणामध्ये केलं जातं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि प्रकार सुद्धा आहेत.
1: ज्या मुलांचं वय 18 पूर्ण आहे तर त्या लोकांमध्ये हा लॅसिक लेझर मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये करू शकता. कोणी करायला पाहिजे तर हे 18 ते 40 ते 42 वयातल्या सर्व मुलामुलींनी चष्म्याचा नंबर काढू शकतात. दुसरी गोष्ट की ह्या चष्म्याचा नंबर काढताना आम्हाला चष्म्याचा नंबर महत्वाचा असतो आणि त्या कोरिलेशननी बुबळाची जाडी महत्वाची असते. की तेवढा चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ती बुबळाची जाडी, पण कॉर्निया थिकनेस, तो तेवढा अवेलेबल आहे का हे बघितल्याशिवाय कुठलेही डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला सांगू नाही शकणार की तुमचा चष्म्याचा नंबर पूर्ण जाईल का नाही.
0: अच्छा.
1: आता ही जाडी म्हणजे काय, तर कॉर्नियल थिकनेस म्हणतो आम्ही, आणि त्याचबरोबर त्या कॉर्नियाचं बिहेव्हिअर जे आहे ते रुटीन नॉर्मल सारखं आहे का, की जर त्याला आम्ही पातळ केलं किंवा त्याला फायर केलं, लेझर करून त्याची थिकनेस कमी केली, तर तो अबनॉर्मली बिहेव्हिअर करणार नाही ना, हे बघणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर सर्जरीपूर्वी प्री लेसिक वर्कअप ज्यामध्ये म्हणतो, त्यामध्ये ह्या 4-5 टेस्ट आम्ही करतो आणि त्यामध्ये फ्युचर कसं असेल ह्या पेशंटचं, ते सगळे मापदंड बघितल्यानंतरच तुम्हाला कुठली प्रोसिजर तुमच्या डोळ्यांसाठी बेस्ट आहे ते आम्ही सांगू शकतो.
0: श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 7:45 झाली आहेत.

0: आता ऐकवीत आहोत
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता.

योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: गेला ससा, कोणाचा भुकसा पण सरकशी गेला ससा।
1: क्षमा खळे यांच्या स्वरात राजा मंगळवेढेकर यांची रचना आत्ता आपण ऐकली।
2: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, 7:50 होत आहेत। आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकवित आहोत। पीएनजी
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
5: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
4: श्रोतेहो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय। या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं। आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
7: नमस्कार। अधिक महिना म्हणजे पुरुष

0: पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
1: पुरुषांमधला उत्तम.
0: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचा आहे. आणि मग दानधर्म करायचा आहे तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावायला ते दान देतो.
1: खरे खरे.
0: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावायला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
1: बरोबर. श्री विष्णूंचं
0: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं आणि वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समयीसारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, की खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचं दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
1: बरं.
0: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावायला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाच्या फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्त म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो जास्वंद दिवा. हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बर.
0: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला, तर पुरुषोत्तमाला. म्हणजे आपल्या दृष्टीने, सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेखीचा नवरा.
1: बरोबर.
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावायला ते दिलं जातं. आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावायला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावंही ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावंही लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समयी आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
3: सात वाजून 55 मिनिटं झाली आहेत. आता ऐकवित आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
6: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: मी रीसेट.
1: एम्फी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट योर लाइफ इनटू सेलिब्रेशन.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि

0: आयुष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते.
0: इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायसेस बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा शेवटचा एक अजून प्रकार म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बायस, ज्याला फाजील आत्मविश्वास असं म्हणतात. तर आज त्याबद्दल आपण बोलूयात.
1: सो फाजील आत्मविश्वास, मॅडम बघा, लहानपणी सगळ्यांनीच आपण ऐकलेली गोष्ट आहे, ससा आणि कासव. आता जेव्हा रेस लावायचीय आणि मला जिंकायचंय हे पक्कं माझ्या मनात आहे आणि मला गॅरंटेड माहितीये की कासव अजिबात पळू शकत नाही आणि जिंकणार मीच आहे, मग असा जेव्हा कॉन्फिडन्स माझ्या मनात आहे मी धावायला लागतो. तर मला माहितीये कासव वेगाने धावू शकत नाही, ते हळूहळू त्याची पावलं दबकत घेत पुढे येणार आहे. मग मी काय करतो, अर्ध अंतर कापल्यानंतर शांत होतो, रेस्ट घेतो आणि पडून राहतो आणि ग्रॅज्युअली मला लक्षात येत नाही किती वेळ निघून गेलेला आहे. या सगळ्या वेळे अंती कासव हळूहळू का होईना पुढे सरकलेलं असतं. जेव्हा रेस ती संपायची वेळ येते कासव माझ्या पुढे गेलेलं असतं. ही गोष्ट काय दर्शवते मॅडम, जेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडन्स फाजील आत्मविश्वास घेऊन इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय तिथे आपण स्वतःला मोठ्या तोट्यात नेणार आहोत. अनेकदा थोडं छोटस यश मिळालं की गुंतवणूकदाराला काय वाटतं की तो तज्ज्ञ झाला. असे खूप लोक व्यवहार करतात, ट्रेडिंग करतात आणि अनावश्यक जोखीम घेतात. जास्त व्यवहारांमुळे आपल्याला ब्रोकरेज आणि टॅक्सही मोठा आपला कापला जातो आणि आपला नफा निघून जातो, मूळ भांडवल धोक्यात येतं. आपला ओव्हर कॉन्फिडन्स हा न बाळगता बाजार दोन्ही दिशेला जाऊ शकतो वेगानं, म्हणजे तो वेगानं उंची गाठवू शकतो, नव्यानं उंची गाठवू शकतो, तितक्याच वेगानं अतिवेगानं तो खालीही येऊ शकतो. तर ते नुकसानही माझं होऊ शकतो. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स न ठेवता एक कन्सिस्टन्सी ऑफ इन्व्हेस्टमेंट ही कशी असली पाहिजे आणि ती सिस्टमॅटिकली कशी असली पाहिजे, सो दॅट माझं वेल्थ क्रिएशन योग्य पद्धतीने होईल, माझ्या गरजेसाठीचा पैसा योग्य पद्धतीने कसा साठवला जाईल. म्हणूनच आपण म्हणतो ना, साठवणं गुंतवणूक योग्य वेळी मी करेन. सो आणि ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, की जिथे सिस्टमॅटिक वे मला फॉलो करता येतो आणि कासव जरी मी झालो तरी मी माझ्या रेसमध्ये जिंकू शकतो, मला लागणारा कॉर्पस मी अचीव्ह करू शकतो. सो ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, कॉन्फिडन्स हा नक्की ठेवा.
0: असाच सल्ला उद्या सुद्धा ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: SEBI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 8 वाजले आहेत. ऐकूया ठळक बातमीपत्र.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. ऑनलाईन औषध विक्री नियमनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वांचा अभाव असल्याच्या मुद्द्यावरून देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा संप पुकारला असला तरी जनऔषधी केंद्र मात्र सुरूच राहणार आहेत. ई फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी एक स्पष्ट कायदेशीर चौकट असावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. या क्षेत्रासाठी योग्य नियमावलीचा अभाव असल्यानं हे क्षेत्र सध्या एका अस्पष्ट आणि अनियंत्रित स्थितीत पोहोचलं असून यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत असं या क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी नमूद केलं. ऑनलाईन माध्यमातून कोणत्याही पुरेशा तपासणीशिवाय अंमली पदार्थ आणि शेड्यूल एच श्रेणीतील औषधं सहजपणे उपलब्ध होत असल्याचा मुद्दा औषध विक्रेत्यांनी प्रकर्षानं मांडला.

0: आहे. त्यांच्या मते यामुळे या औषधांचा गैरवापर वाढून सामाजिक नुकसान होत आहे. सार्वजनिक ठिकाणाहून पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा नसबंदीनंतर परत सोडू नये याबाबत यापूर्वी दिलेले निर्देश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नोव्हेंबर 2025 आदेशात बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आणि अशा कुत्र्यांना आश्रयगृहांमध्ये ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुलांवर, वृद्ध व्यक्तींवर आणि प्रवाशांवर कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या अत्यंत चिंताजनक घटनांचा उल्लेख करून न्यायालयानं ही समस्या विमानतळ आणि निवासी वसाहतींसारख्या सार्वजनिक ठिकाणी पोहोचली असल्याचं नमूद केलं. न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणीजन्म नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचे आणि रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांना इच्छामरण देण्यासारख्या कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. पुणे आणि परिसरात आज कमाल 38 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आता प्रसारित करीत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमात आरंभी माणिक वर्मा यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझिलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
0: 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स,
1: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 9404598-9975।
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र। 8:18 झाली आहेत। कार्यक्रमात आता जयश्री कुलकर्णी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना ऐकवित आहोत। संगीत जयश्री कुलकर्णी यांच्या समवेत अंबादास बोधे यांचं आहे।

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदान करिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: स्नेहल भाटकर यांच्या मुख्य स्वरात आणि संगीत नियोजनात संत तुकाराम महाराजांची रचना आत्ता आपण ऐकली.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासद

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: समूह स्वरात विष्णुस्तुती आत्ता आपण ऐकले. आजच्या कार्यक्रमात आपण माणिक वर्मा, जयश्री कुलकर्णी, स्नेहल भाटकर आणि समूह स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 8:30 आहेत. प्रसारित करीत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: करायची कुठे यंदाची फिरस्ती, जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे, अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम, लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव, इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा,
1: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 9689911240
2: 9689911240।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट।
6: लिक्विड सोपेनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट।
5: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड। दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
7: श्रोते हो, कार्यक्रमात आज प्रेम, लळा जिव्हाळा आणि मैत्र या टप्प्यांना स्पर्श करून जाणाऱ्या काही रचना।

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती

0: वैभव चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांच्या स्वरात ग. दी. माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
5: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे हेरेच कळत नाहीत.
4: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सहवासातून लाभलेला लळा, त्यातून निर्माण होणाऱ्या काही सच्चा

0: बोलकी बाहुली चित्रपटासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातली गदी माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
7: संपर्क 9689911240।
6: 9689911240।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ज्येष्ठ मंडळींचा मिळणारा आशीर्वाद ही तर जिव्हाळ्याची पावती. हीच प्राप्ती अलौकिक शक्तीकडून मिळाली तर त्याचं शब्दात याहून वेगळं वर्णन कसं असेल.

माणिक वर्मा यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची देव पावला या चित्रपटातली रचना आत्ता आपण ऐकली. संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना आणि पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. निसर्गाचा एक भाग म्हणून आपणही निमित्त ठरू शकलो आणि हे मैत्र जपू शकलो तर तो दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा, खरं ना?

कांगारू म्हणाले, कांगारू म्हणाले माझे काय तुझे काय, हा हा हा हा, ते फूट म्हणजे पाच.

0: दोन पायाचा माणसागत आपले शेपूट फुलून जाईल।
1: पाहुरे किती वाट या चित्रपटासाठी आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या मुख्य स्वरात गदी माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली। संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं। याबरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत।
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 8:58 होत आहेत। जाणून घेऊया ठळक बातमीपत्र।
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाच्या बोईंग 787-8 या विमानांमधल्या इंधन नियंत्रण स्विचची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मूळ उत्पादन प्रकल्पांमध्ये ही तपासणी करण्याच्या सूचना डीजीसीएनं दिल्या आहेत। देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमाल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं काल हा आदेश दिला। नवी मुंबई विमानतळाचं नामांतरण करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली। केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे। पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यसभेच्या सभापतींनी या नियुक्तीला मान्यता दिली आहे। अफगाणिस्तान विरुद्ध भारतात होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले। दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली। जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असून ऋषभ पंतला एक दिवसीय संघातून वगळलं आहे। नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे। एक दिवसीय सामन्यांसाठी प्रिन्स यादव याची निवड झाली आहे। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: फी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आता प्रसारित करीत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आज अशोकजी परांजपे यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनुभव ते अनुभूती या प्रवासातील टप्पे दर्शवणाऱ्या काही रचना आणि आपल्यासोबत अनुराधा तरडे.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: एकदा लाभलेला अनुभव पुनः पुन्हा प्राप्त व्हावा ही आस लागणं हा तसा नित्याचाच विषय. या रचनेतील बिंदूपाशी मात्र प्राप्तीचा नेमकेपणा टिपलेला दिसतो. ऐकूयात.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
9: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील सर्वत्र. 9:16 झाली आहेत. मागितलं तेच मिळालं किंवा सांगितलं तेच कळालं, ही अवस्था तशी अवघड वळणाची. म्हणूनच कदाचित संदेहाला स्थान प्राप्त होत असावं. तुम्ही काय सांगाल?

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
4: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
6: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी.
7: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
8: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे पुणे.
7: संपर्क 020-670-2900.
9: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत.

0: मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि
2: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम। लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव। इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा।
6: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जी।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
3: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
2: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
4: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
5: मग
7: मग काय,
5: स्वतःपासून सुरुवात कर.
8: संदेहातून प्राप्त झालेल्या डगमगणाऱ्या अशा अवस्थेला स्थिरत्व प्रदान करणारा एकमेव आधार दिसू लागणं हीच अनुभूतीची पहिली पायरी असेल का? ऐकून पाहूया.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं. आजच्या कार्यक्रमात अशोक जी परांजपे यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनुभव ते अनुभूती या प्रवासातील टप्पे दर्शवणाऱ्या काही रचना आपण ऐकल्या. त्यांच्या विचार प्रवृत्त करणाऱ्या लेखणीला आणि कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमातून आता निरोप घेऊया.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुणा आय केअर. मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाबास बिरबल शाबास या नाटकातली विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत वसंत देसाई यांचं, स्वर राम मराठे, रामदास कामत आणि जयवंत कुलकर्णी यांचा.

उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850818826।
2: लवकर टिफिन पॅक करा राजू। मोबाईल सोड।
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे। आला, लगेच कॉल करतो।
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
3: तुम्ही तर वाचवलं ताई।
2: कामापासून नाही।
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: स्वयंवर नाटकासाठी कुमार गंधर्व यांच्या स्वरात ही आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: झाली सोय.
3: कशाची?
2: बँकेच्या फीची.
3: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
7: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार असू द्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.

0: शाकुंतल नाटकासाठी डॉ वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पद आणि संगीत रचना आत्ता आपण ऐकली.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: आम्ही
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
2: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये. असा चहा आम्ही घेतो
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आजच्या कार्यक्रमात आपण शाबास बिरबल शाबास, स्वयंवर आणि शाकुंतल

0: या नाटकांमधल्या काही पदरचना ऐकल्या. याबरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जागतिक आरोग्य राखण्याबरोबरच भारतातील सर्व नागरिकांना समान, सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक डिजिटल संशोधनयुक्त आरोग्य सेवा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं. जिनिव्हा इथं सुरू असलेल्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत ते काल बोलत होते. देशात आतापर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 88 कोटी आरोग्य कार्ड काढण्यात आली आहेत अशी माहिती नड्डा यांनी यावेळी दिली. पश्चिम बंगाल सरकारनं राज्य सरकारी नोकऱ्या आणि पदांमधल्या आरक्षणात इतर मागासवर्गीयांमधील 66 प्रवर्गांचा समावेश करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनं ही अधिसूचना जारी केली असून याआधीचं ओबीसींसाठीचं 2 वेगवेगळ्या गटातलं आरक्षण रद्द केलं आहे. 7% आरक्षणासाठीची ओबीसींच्या 66 प्रवर्गांची यादी राज्य सरकारच्या मागासवर्ग कल्याण विभागानं प्रकाशित केली आहे. यामुळे 2010 पूर्वीची 66 प्रवर्गांची ओबीसी आरक्षणाची यादी आता कायम राहील. विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील विधान परिषद सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगानं द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 8 जूनला मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल दिली. या निवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कांदा, केळी, पपई, मका अशा विविध नगदी पिकांच्या 9,072 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान होऊन त्याचा फटका सुमारे 14,275 शेतकऱ्यांना बसला आहे. या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनानं सुमारे 15,51,00,000 रुपयांची मदत मंजूर केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: 10:58 झाले आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात ऐकवित आहोत. सुरुवातीला ऐकूया बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
6: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात तुमच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर माझ्याचा तयार मसाला।
2: श्रोतेहो नमस्कार, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसालेवालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: हा बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं बनवायचं, कारण हा सगळा आता कैरी आणि आंबा सीझन आहे, तर याबद्दल आज ऐकायचंय।
3: अगदी खरं सांगायचं झालं ना तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बेडेकर लोणचं मसाल्याच्या पाकिटावरती जी लोणचं बनवायची कृती दिली आहे ती जशीच्या तशी फॉलो करायची, एवढं सांगितलं तरी खरं खरं म्हणजे पूर्ण पुरे होत। परंतु जर का नीट सांगायचं झालं तर समजा आपण बाजारातनं 1 किलो कैरी आणली असेल, 1 किलो कैरी आणावी, ती चांगली स्वच्छ

0: धुवून घ्यावी आणि मुख्य म्हणजे चांगली कोरडी करून घ्यावी. मी परत परत कोरड्या म्हणतो याचं कारण असं की पाणी आणि लोणच्याचं वाकडं आहे, ते पाण्यामुळे लोणचं खराब होतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये बेडेकर लोणचं मसाला 100 ग्रॅमच्या एका पाकिटातला सगळा मसाला घालावा.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर 125 ग्रॅम मीठ घालावं. आपल्या घरगुती पद्धतीने बोलायचं झालं तर साधारण 1 वाटी मीठ याच्यासाठी वापरायला लागतं. हे फोडी, त्याच्यानंतर लोणच्याचा मसाला, आणखीन मीठ ह्यांचं सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं आणि हे सगळं मिश्रण एका कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत घट्ट भरून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थंड केलेली फोडणी होतावी, म्हणजे आपलं लोणचं तयार झालं.
1: खरंय. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99 877 98 747 99 877 98 747 9987798747 आमची वेबसाईट www.vpbedekar.com. बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं करायचं हे तुम्ही सांगितलं. आता ह्याच्यासाठी पण काही खास टिप्स असतील त्याही ऐकायचे.
0: खास टिप्स म्हणजे काही गोष्टींवरती जर का आपण नीट लक्ष दिलं ना तर कैरीचं लोणचं हे जास्त चांगलं बनतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं ना तर कैरी ही खूप आंबट हवी, अगदी कडक हवी आणि आतमध्ये बाठ धरलेली हवी. म्हणजे कोवळी असलेली कैरी असेल तर त्याचं लोणचं चांगलं बनत नाही. नंतर कैरी चांगली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यावी. तसंच लोणचं ठेवायच्या ज्या बरण्या असतात त्या सुद्धा स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्या. लोणचं बनवून झालं की त्याच्यावरती फोडणी घालून झाली की जर का तुम्हाला वर्षभर लोणचं मुरवून ठेवायचं असेल तर त्या बरणीला दादरा बांधून, म्हणजे एक स्वच्छ कापड बांधून ठेवावं आणि ते झाकण लावून ठेवावं. आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे नेहमी बेडेकर लोणच्याचा तयार मसालाच वापरावा.
1: ते खूप महत्वाचं. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला बेडेकर सन 1910 पासून बेडेकर तयार
1: मसाला। निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर।
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
0: बेडेकर तयार मसाला।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: चलो निकले गया।
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689 11240।
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
8: नमस्ते।
7: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे। वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे। असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे। यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
8: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत। ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 स्क्वेअर फीट आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 स्क्वेअर फीट आहे। तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही। मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे। त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे, त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे। त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना

0: प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
1: बरोबर.
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
2: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं, याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं, तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोट्या आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
2: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में, बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण वेगवेगळ्या समाजामधल्या लोकांसाठी काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, त्यांच्याप्रती आपण आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो आणि याच अनुषंगाने आत्ता

0: मागच्या वर्षी आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम केला होता, याही वर्षी आपण तो कार्यक्रम पुन्हा करतोय, तर आज त्याचबद्दल चर्चा करूयात. नेमका यामागचा उद्देश काय आहे, हा कार्यक्रम कधी असणार आहे याबद्दल सांगा.
1: सो शिक्षक हो तुमच्यासाठी असं हे या कार्यक्रमाचं नाव आहे मॅडम. 30 मे 2026 रोजी आपण हा कार्यक्रम दादासाहेब दरोडे सभागृह इथे संध्याकाळी 4:30 ते 8:30 हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आता 30 मे 2025 रोजी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता. आत्ताचं हे त्याचं दुसरं वर्ष आहे. मूळ कार्यक्रमाचा गाभा काय आहे, तर मी गेली 25 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढत गेली, काय इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झाली, सर्व्हिस सेक्टर ऍग्रिकल्चर सेक्टरने इकॉनॉमीमध्ये कशी ग्रोथ केली, मॅन्युफॅक्चरिंग हा भारताच्या विकासाचा पुढचा पाया कसा असणार आहे, गेल्या 15-20 वर्षात भारतानं नवनवीन उच्चांक कसे गाठलेले आहेत, याच्याबद्दल वेळोवेळी वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सशी किंवा मला भेटणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करत आलेलो आहे. हा देखील एक शिक्षणाचाच भाग आहे असं मला वाटतं. आणि ज्या इकॉनॉमी बद्दल मला भरभरून बोलायला आवडतं, त्या इकॉनॉमीचा खरा पाया कोण असेल किंवा ती अर्थव्यवस्था ज्याची जडणघडण ही खरी कोणाकडून होत असेल, तर ती शिक्षकांकडून होते असं मला मनापासून वाटतं. आता ही शिक्षक मंडळी प्रत्येक विद्यार्थ्याला इनडायरेक्टली डायरेक्टली इकॉनॉमी बद्दलचं बाळकडू ज्या पद्धतीने देतात आणि ती इकॉनॉमी वाढवण्याचा योग्य पद्धतीने ग्रो करण्याचा तो विद्यार्थी त्याच्या करिअरच्या आस्पेक्टने जसा प्रयत्न करतो, म्हणजेच याची खरी वाट ही शिक्षणातून आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून त्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठीचा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी.
0: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर का शिक्षक असाल, मग क्लासमध्ये, शाळेमध्ये, प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर, अगदी कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्ही शिक्षक म्हणून, प्रोफेसर म्हणून काम करत असाल, तर शिक्षक हो तुमच्यासाठी हा क्रिसेंटनी आयोजित केलेला कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे प्रवेश विनामूल्य आहे, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं ID कार्ड बरोबर बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा इथे येण्यासाठी जरूर रजिस्टर करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125553. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की शिक्षक हा पाया आहे ज्यांच्यामुळे पुढची पिढी घडते आणि त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे, याबाबत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला घडवतो तेव्हा तो परिपूर्ण असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मग तो परिपूर्ण असण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या तुम्ही या कार्यक्रमातून देणार आहात का?
1: 100% तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे मॅडम, की कुठलीही व्यक्ती, मग तो शिक्षक असेल किंवा शिक्षक इतर वर्ग असेल, हा परिपूर्ण असणं गरजेचं असतं. म्हणजे जीवनात परिपूर्णता कधी येते, शिक्षण हे आयुष्याची शिजोरी आहे, त्याबद्दल कुठलाही डाऊट किंवा सेकंड थॉट नाहीये. त्याचबरोबर करिअर आस्पेक्टने, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक या सगळ्या बाबींवर आपण आघाडीवर असणं किंवा हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली ग्रोथ होणं हे तितकंच गरजेचं आहे. आता शिक्षकांना जर आपण PC सेंटरला घेतलं, कारण आपण शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाबद्दल बोलत आहोत, तर शिक्षक वर्ग हा ऍक्च्युली वेगवेगळ्या कामातून पिचलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतं. पिचलेला याचा अर्थ त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत, म्हणजे मुलांना शिकवणं ही सामाजिक जबाबदारी ते पेलवतातच आहे, अर्थात त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण तरीही ते त्याचं भान न ठेवता आउट ऑफ बॉक्स जाऊन मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी आत्ताचा विषय घेतला तर जनगणना करणे हे देखील शिक्षकांना काम करायला लागतं, किंवा इलेक्शन असतात भारतात, तर त्या इलेक्शनमध्ये बऱ्याचदा शिक्षकांचा रोल देखील ती इलेक्शन ड्युटीसाठी महत्वाचा असतो. सो अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर शिक्षक वर्ग हा लढत असतो. तर मला कुठेतरी मनोमनी असं कायम वाटतं की त्याचबरोबर त्यांची आर्थिक घडी देखील व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. आता असं जेव्हा मी म्हणतो की आर्थिक घडी असणं व्यवस्थित आहे, तर बेसिकली ह्याचा बॅलन्स कसा साधता येईल आणि त्यांचं फ्युचर प्लॅनिंग कसं करता येईल, शिक्षकांचं फ्युचर प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल फ्युचर प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, तर हे कसं असलं पाहिजे याच्यासाठी देखील संकल्पना तिथे मांडण्यात येणार आहेत. आज साधारण भारताचा विचार केला तर 92 लाख शिक्षक वर्ग काम करतो, यातलं फायनान्शियल फ्री झालेला शिक्षक हा किती आहे अशी जर मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर तो हार्डली 7-8 लाख शिक्षक वर्ग आहे. म्हणजे पर्सेंटेज हे खूप मोठं आहे.

0: आणि ह्या शिक्षकांना त्यांच्याही फॅमिलीच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. जसं देशाच्या काही जबाबदाऱ्या या शिक्षकांना सोशल आस्पेक्टने सांभाळायला लागतात, तसंच त्यांची कुटुंबाची आर्थिक जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी त्यांना योग्य पद्धतीने पेलवता यावी, नवनवीन इन्व्हेस्टमेंटचे पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असावे, त्याची मांडणी त्यांना योग्य पद्धतीने करता यावी, याचं डिटेल डिस्कशन या कार्यक्रमात मी स्वतः करणार आहे. तर कुठल्याही शिक्षकाने हा कार्यक्रम मिस करू नये. शिक्षक हो तुमच्यासाठी. सो 30 मे 2026 रोजी येताना प्रत्येक शिक्षकाने तो शिक्षक असल्याचा पुरावा असणं मात्र कंपल्सरी आपण केलेलं आहे. कार्यक्रमासाठी रजिस्टर करायचंय, त्याच्यासाठीची लिंक आणि नंबर्स आम्ही सगळीकडे फ्लोट केलेले आहेत सगळ्या सोशल मीडियामध्ये. रेडिओच्या माध्यमातून देखील आपण ते करत आहोत. शिक्षकांनी तिथे यावं, स्वतःचं आयडी दाखवावं, कार्यक्रमात एंटर करावं. साधारण 4:30 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. 8:30-9 पर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि कार्यक्रमाची सांगता ही सुरुची भोजनाने होणार आहे. सो कार्यक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेला आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, पण प्रत्येक शिक्षकाने जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी शिक्षकी पेशामध्ये काम करत असेल, मग ते क्लासेसचे शिक्षक असू देत किंवा शाळेचे शिक्षक असू देत किंवा कॉलेजचे शिक्षक असू देत, कोणीही जे शिक्षक आहेत ते या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. क्रिसेंटने आयोजित केलेला समारंभ 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह बीएमसीसी रोड पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी. यामध्ये सर्व शिक्षकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि शिक्षक असल्याचं आयडी प्रूफ जवळ बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात, लवकर या. शिक्षक हो तुमच्यासाठी.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
6: नमस्कार मॅडम.
5: आपण याबद्दल बोलत होतो की फ्रँचायझी बरेच जण घेतात आणि जे लोक फ्रँचायझी घेण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना आपल्याकडनं ट्रेनिंग दिलं जातं. 1-to-1 ट्रेनिंग दिलं जातं आणि 20-25 दिवसांचा हा कालावधी असतो. पण हे सगळं शिकणं खूप अवघड असतं का? कारण ज्या प्रकारे व्हिडिओज मध्ये आम्ही बघितलंय की मुलं गणित सोडवतात त्यांच्या वेळेत ते सहज शक्य होत असेल कदाचित, पण जेव्हा आपण या गोष्टीला सुरुवात करतो तेव्हा हे अवघड जातं का सोपं असतं?
6: मॅडम खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. जसं आपण पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की कोणताही पदवीधर व्यक्ती आणि ज्याला शिकवण्याची आवड आहे तो व्यक्ती ही सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊन मुलांना खूप छान पद्धतीनं शिकवू शकतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण अबॅकसच्या व्हिडिओ बघतो मुलं एकदम झटपट गणित सोडवतात, कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट सोडवतात आणि आता आपल्याला याचं टीचर व्हायचं म्हणजे ह्याच्या टीचर ट्रेनिंग प्रक्रिया ही खूप अवघड असेल. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला 1-to-100 नंबर्स येत आहेत आणि 2-to-9 पर्यंतचे पाडे येत आहेत तो कोणताही व्यक्ती हे अबॅकस शिकवू शकतो. कारण की अगदी दुसरीतला मुलगा जर

0: बायक शिकत असेल
1: तरी
0: त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला 1-to-1 प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. जरी तुमचं 20-25 दिवसात ट्रेनिंग संपलं आणि तुमचे क्लासेस चालू झाले तरी देखील पुढे 1 वर्षभर 1-to-1 आमचा ट्रेनर जो आहे तो तुमच्या कनेक्ट मध्ये असतो. वर्षभरात तुम्हाला काही जरी डाऊट आले तरी तुम्ही ट्रेनरशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. लेवल वाईज पालकांना याची प्रोग्रेस कशी दाखवायची, लेवल नंतर एक्झाम कशा कंडक्ट करायच्या, हे सर्व प्रत्येक लेवलनुसार टीचर ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं.
2: श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. किरण पाटील सर, आता ट्रेनिंग कम्प्लीट झालं की मुख्य जो विषय असतो तो म्हणजे ऍडमिशनचा, कारण मी फी भरलेली आहे, मी त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतलेले, पण मग आता ऍडमिशन्स कशा होणार आणि यासाठी आपली जी शाखा आहे किंवा आपलं जे मेन ऑफिस आहे ते त्यांना मदत करतं का?
0: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेतल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की मला आता ऍडमिशन कसे होणार, आणि याच्यामध्येच आपलं हेड ऑफिस त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतं. जसं की आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पद्धतीने क्लासेस घेता येतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे आता पुण्यामधून तर खूप सारे आपल्या आता रेडिओवर एपिसोड चालू आहेत, तर पुण्यातून आम्हाला खूप साऱ्या पालकांच्या इन्क्वायरी येत आहेत की मला या भागामध्ये तुमचा ऑफलाईन क्लास असेल तर सांगा, आम्हाला इथे या भागामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर ऑफलाईन जर पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी एखादा व्यक्ती हे क्लासेस सुरू करू इच्छित असेल तर त्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कंपनीचं जे काही मार्केटिंग सुरू असतं, रेडिओ असेल, सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून कंपनीच्या हेड ऑफिसला ज्या इन्क्वायरी येतात त्या इन्क्वायरी ऑफलाईनमध्ये त्या त्या भागातल्या व्यक्तींना प्रोव्हाइड केले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, अभिनेते स्वप्नील जोशी हे सक्सेस अबॅकसचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत, त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती ऑफलाईन क्लासेस सुरू करतो त्यावेळेला त्याला हँडव्हील वाटायचे, क्लासच्या बाहेर बोर्ड लावायचा आहे किंवा काही पोल फ्लेक्स लावायचे, तर याच्यावर स्वप्नील जोशीचा फोटो त्यांना वापरता येतो, कारण की ते राईट्स कंपनीने घेतलेले आहेत आणि ते राईट्स त्या फ्रँचायझी ओनर म्हणून त्याला मिळतात आणि साहजिक त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो असणारं जेव्हा हँडव्हील घरात जातं त्यावेळेला साहजिक ट्रस्ट वाढतो, त्यामुळे त्यांच्या लीड्स पण वाढतात आणि त्यांचा कन्वर्जन पण वाढतो. हा मुख्य सपोर्ट त्यांना भेटतो. त्याचबरोबर एखादी इन्क्वायरी आल्यानंतर त्या पालकांना आपण काय काउन्सिलिंग करायचंय, ते ऍडमिशन कसं कन्वर्ट करायचंय, याच्या सेल्स रिलेटेड ट्रेनिंग सुद्धा त्यांना हेड ऑफिस मार्फत दिलं जातं. तसेच वेळोवेळी आपण त्यांना वेगवेगळे बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो आणि त्या माध्यमातून पण सपोर्ट आपण देत असतो.
2: असं सगळं जर का ट्रेनिंग आपल्याला मिळत असेल तर श्रोते हो, सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायला काय हरकत आहे नाही का? तेव्हा तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते नमस्कार, विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते नमस्कार.
4: विक्रम, आजची केस आहे, यांचं वय आहे 51 वर्ष, उंची 163 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे जेव्हा त्यांनी नाव नोंदणी केली तेव्हा त्यांचं वजन होतं 98 किलो. सो उंचीला खूपच जास्त होतं आणि वय पण जास्त आहे. त्यांना बीपीची गोळी आहे प्लस डायबिटीज आहे 5-6 वर्ष आणि त्यांना नुकताच गुडघेदुखीचा त्रास चालू झाला होता.
5: बरोबर.
4: सुमन असं त्यांचं नाव समजूयात.
5: सुमन मॅडमची केस सांगतो. आपण वजन बघितलं तर प्रचंड जास्त, म्हणजे 163 सेंटीमीटर उंचीला 98, म्हणजे अगदी 100 ला 2 किलो कमी एवढं वजन. आणि ऑफकोर्स वाढलेल्या वजनामुळे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास हा होताच. त्यामुळे त्या आधीपासूनच हेल्थियर साईडला होत्या. त्या म्हणल्या की माझं वजन 75 खालती कधीच नव्हतं. लग्नाच्या आधी होतं पण लग्न झाल्यानंतर 75 खालती माझं वजन कधीच नव्हतं त्या म्हणल्या. आणि मग ते त्याच्यानंतर वाढतच गेलेलं आहे. आता वाढलेल्या वजनामुळे गुडघेदुखी होती, ब्लड प्रेशरची गोळी बरेच वर्ष चालू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस 4-5 वर्ष अलीकडे म्हणल्या की मेनोपॉज जेव्हा चालू झाला तेव्हापासून डायबिटीस चालू झाला. आणि डायबिटीस करता त्यांना 3 गोळ्या चालू होत्या दिवसाभरामध्ये.
4: अच्छा.
5: आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वजन त्यांचं इतकं वाढलेलं. तर हे सगळे त्यांचे इश्यूज होते आणि ह्याच्या

0: ती काहीतरी त्यांना तोडगा पाहिजे होता म्हणून त्या आपल्याकडे आल्या होत्या.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111-32500. विक्रम, तू सांगतोय सुमन मॅडम यांच्या केस बद्दल. वय वर्ष 51, उंची 163 आणि वजन मात्र 98 किलो.
0: बरोबर. सुमन मॅडमचं सगळ्या गोष्टी बघायला चालू केल्या तेव्हा लक्षात आलं की म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव.
1: ओके.
0: लॉकडाऊन नंतर एस्पेशली त्यांच्या झोपण्याच्या वेळा जरा खराब झालेल्या. त्याच्या आधी झोपण्याच्या वेळा त्या म्हणल्या चांगल्या होत्या. तिसरी गोष्ट म्हणजे चहा पिण्याची भरपूर सवय, त्यामुळे दिवसातनं 4 ते 5 कप चहा हा रोज त्यांचा होत होता आणि अनफॉर्च्युनेटली प्रत्येका चहामध्ये 1/2 ते 1 चमचा साखर असते म्हणल्या, तर त्यामुळे भरपूर साखर हा तो प्रकार होता, त्यामुळे

0: होत्या. तिसरी गोष्ट म्हणजे चहा पिण्याची भरपूर सवय, त्यामुळे दिवसातनं 4 ते 5 कप चहा हा रोज त्यांचा होत होता. आणि अनफॉर्च्युनेटली प्रत्येका चहामध्ये 1/2 ते 1 चमचा साखर असते म्हणल्या, तर त्यामुळे भरपूर साखर हा तर प्रकार होता, त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये नव्हती आणि डायबिटीस होता. आणि वाढलेल्या वजनामुळे गुडघेदुखी होती, पण ह्यात चांगली एक गोष्ट अशी की त्यांना सरळ रस्त्यावरती चालताना काही त्रास होत नव्हता, तर अशी त्यांची सिच्युएशन होती. मग मी त्यांना समजावून सांगितलं की म्हणलं मॅडम तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये कम्प्लीट मेकओव्हर हा करायला लागेल, खाण्याच्या वेळा झोपण्याच्या वेळा पाळायला लागतील, चहातली साखर बंद करायला लागेल. आणि म्हणलं इनफॅक्ट चहाच म्हणलं दिवसातनं तुम्हाला 5 च्या ऐवजी 2 वरती आणावं लागेल आणि त्यातली साखर म्हणलं बंद करायला लागेल. आणि म्हणलं स्ट्रिक्ट राहावंच लागेल, नाहीतर ही सिच्युएशन म्हणलं हाताबाहेर चटकन जाईल. त्यांना ते सगळं पटलं आणि मग फायनली त्यांनी चालू केलं व्यवस्थित सगळं करायला. त्यांना काही एक्सरसाइज सगळे म्हणजे नॉर्मल एखाद्या व्यक्तीला जमतात तेवढे कुठलेच एक्सरसाइज त्यांना जमत नव्हते, कारण का वजन खूप जास्त होतं आणि वयही जास्त होतं आणि कधी व्यायाम न केलेला असल्यामुळे शरीरात मध्ये तेवढी कपॅसिटीही नव्हती. म्हणजे त्यांना 200-300 मीटर चालल्यानंतर सुद्धा धाप लागत होती पहिले तर. मग अशा सिच्युएशनमध्ये त्यांना एक्सरसाइज अत्यंत हलका देऊन, डाएट घरचंच देऊन, त्याच्यात सुद्धा आधेमध्ये थोडेसे गोड पदार्थ त्यांना गोड आवडत असल्यामुळे देऊन असं करून केलं. आणि मग त्यांनी तो हळूहळू प्रोग्राम व्यवस्थित चालू केला फॉलो करायला. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला, आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने कम्प्लीट झाले आणि या 6 महिन्यात आज 12 किलो त्यांचं या सिच्युएशनमध्ये कमी झालंय. म्हणजे 98 वरून 86 वरती आलंय आणि आता त्या म्हणतात की तुमची मी लाईफ लाँग मेंबर आहे, वजन व्यवस्थित कमी झालं त्याच्यानंतरही मी तुमची लाईफ लाँग मेंबर आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीसच्या 3 गोळ्या होत्या, त्यावर 1 गोळीवरती आली, बीपीच्या गोळीची पोटेन्सी कमी झाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्यांना आधी 200-300 मीटर चालल्यानंतर जी धाप लागत होती आता 4-5 किलोमीटर आरामात चालू शकतात, जिने चढू शकतात, उतरू शकतात. आणि त्या म्हणल्या मला गेल्या 15-20 वर्षात एवढं फिट वाटलं नाही एवढं आता वाटायला लागलेलं आहे.
1: सो 50 क्रॉस केल्यानंतर सुद्धा 12-12 किलो वेट लॉस ही आजची केस आपण ऐकली. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर देखील सर्वत्र. यशोदा या मराठी चित्रपटातील वाणी जयराम यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. रचना आहे चंद्रकांत खोत यांची, संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

0: यशोदा चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या स्वरातली रचना आत्ता आपण ऐकली. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 10:35 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकवित आहोत श्रेयस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: श्रोत्या नमस्कार. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रेयस डायनिंग हॉलची राधिका चितळे इंगळहळ्ळीकर आपल्यासोबत आहे गप्पा मारायला. राधिका नमस्कार.
4: नमस्कार चित्रा.
3: श्रेयसच्या केटरिंग बद्दल आपण बरीच चर्चा करतो या कार्यक्रमामध्ये, तसंच श्रेयसचे आता बँक्वेट हॉल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी याबद्दलही तू सांगितलंस. वेगवेगळ्या महोत्सवांबद्दल आपण बोलत असतो. आता जो माझ्या दृष्टीनं येणारा महत्वाचा सण आहे तो म्हणजे बायकांचा आवडता अधिक मास. कारण जावयाचं कौतुक असतं, आपल्या लेकीचं कौतुक असतं, आणि हा सोहळा सुद्धा बऱ्याच ठिकाणी ग्रुपमध्ये एकत्र येऊन साजरा केला जातो. तर यासाठी श्रेयसनं काय काय तयारी केली?
4: श्रेयस दर 3 वर्षांनी जो अधिक मास येतो त्यासाठी नेहमीच श्रेयस स्वागत करायला सज्ज असतो सगळ्यांचं. तर बेसिकली हिंदू पंचांग चंद्राच्या वर आधारित असल्यामुळे त्याच्यामध्ये 10-11 दिवसांचा फरक पडतो. त्याच्यामुळे दर 2.5 ते 3 वर्षांनी हा एक अधिक मास म्हणून अख्खा महिना एक एक्स्ट्रा आलेला असतो. त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात.
3: बरोबर.
4: आणि याच्यामध्ये जावयाचं आणि लेकीचं कौतुक हा एक महत्वाचा भाग असतो. आणि आजकाल खूप जण हे एक आपलं रिच्युअल करत असतात. त्याच्यामुळे आमच्याकडेही जावयाला कौतुकाने घेऊन येतात. मग त्याचं ते जावयाला वाण देतात. काहीतरी चांदीची छोटी वस्तू असते किंवा काही काही जण मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर 33 जोडप्यांना बोलवतात.
3: ओके.
4: आणि त्यांना हे पूर्ण आपलं जेवण खायला घालतात, वाण देतात.
3: बरोबर. या सगळ्याबद्दल तुझ्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या मेन्यूवर, तुम्ही सांगाल तो मेन्यू. श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे मेन्यूज श्रेयस हॉल आपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, आणि याबरोबरच आता ईशार्य बँकवेट अपोजिट न्याती इक्विनॉक्स बावधन पुणे येथे सुद्धा. अधिक माहितीसाठी संपर्क श्रेयस डायनिंग हॉल 83-800-96-528, 83-800-96-528, 8380096528. सो राधिका आपण बोलतोय आता येणाऱ्या अधिक मासाबद्दल, आणि या अधिक महिन्यात श्रेयस मध्ये सुद्धा तुम्ही ग्रुपनी येऊ शकता या सगळ्यासाठी हे तू सांगतेस.
4: हो, या वर्षीचा अधिक मास मला एक उल्लेख करायचा आहे की 17 मे पासून सुरू होतोय ते 15 जून पर्यंत आहे. त्याच्यामुळे अगदी आंब्याच्या खास सीझन मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे जावयाला तुम्ही आमरस पुरीचं जेवण खायला आमच्याकडे घेऊन येऊ शकता. हे अगदी विशेष या वर्षीचं आहे, कारण मागच्या वेळेचा अधिक मास मला आठवतोय तो असा जुलै ऑगस्ट मध्ये पावसाळ्यात आला होता. त्याच्यामुळे तेव्हा आमरसाचा आस्वाद घेता आला नव्हता.
3: ओके. सो ती एक मेजवानी तुम्हाला श्रेयसचा चविष्ट आमरस मिळू शकतो अधिक मासानिमित्त.
4: हो. आणि मग काय तुम्हाला कौतुक जे करायचं असेल, चांदीची ताटं हवी असतील, प्रत्येकाला महिरप हवी असेल, वाण अनारशाचं वाण किंवा कुठल्या तरी गोड ह्याचं करतात ते आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्ही जे सांगाल ते सगळी कौतुक करायला आम्ही अगदी तयार आहोत. आणि मोठा हॉल सुद्धा आहे आपल्याकडे. मी जसं म्हटलं तसं, म्हणजे 66 लोकांना तुम्हाला पंगत करायची असेल तरी तो आपल्या अंबर हॉलमध्ये छान सोहळा होऊ शकतो. किंवा तुमच्या सोसायटीचा किंवा कुठला छोटा हॉल तुम्ही घेतलात तरी आपण तिथे येऊन केटरिंग करू शकतो.
3: अच्छा.
4: 50 च्या वर केटरिंग आपण बाहेर जाऊनही करतो.

0: होतो.
1: ओके ओके, मला वाटतं ही खूप छान महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जिथे राहताय तिथे सुद्धा तुम्हाला श्रेयसचं केटरिंग मिळू शकतं जर 50 संख्या असेल.
0: अजून एक म्हणजे जरी 50 आत असेल तरी आपलं एक माहिती म्हणून मी सांगते की आपण पूर्ण सर्व्हिस नाही देत 50 आत असेल तर, कारण ते होत नाही कॉस्ट वाईज आम्हाला हे फिजिबल होत नाही. पण आपण आपलं पूर्ण पार्सल म्हणजे अगदी 35-40 लोक आहेत तर आपण 35-40 लोकांचा पूर्ण स्वयंपाक आपल्या छान कंटेनरमध्ये भरून आणून देतो. आपण क्रॉकरी कटलरी देतो, आपण सर्व्हिससाठी 2 माणसं पण देऊ शकतो.
1: अच्छा,
0: फक्त आपण पूर्ण ते केटरिंगचा सेटअप नाही लावत, बस एवढंच एक त्याच्यामध्ये फरक आहे.
1: श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या मेन्यूवर, तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंगमध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे व्हेन्यूज श्रेयस हॉल अपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड आणि याबरोबरच आता ईशार्य बँकवेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे येथे सुद्धा. अधिक माहितीसाठी संपर्क श्रेयस डायनिंग हॉल 83-800-96-528, 83-800-96-528, 8380096528. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात राधिका चितळे सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत, जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय?
4: खूप चांगला प्रश्न विचारला आपण. होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे. होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे. आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता या आजाराचं स्वरूप काय. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते. ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो. ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तो अपेक्षाभंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागले असेल, वेगवेगळे मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात. ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड. बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते. हे शिळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत. शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही हा खरं तर मुळात गैरसमज आहे. कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील. जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टीव्ही पाहणं आणि नंतर बेरात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 उठणं हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक कारणं काय आहेत. परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते? कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते. त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप

0: सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे. जशी ती निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहे. खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे. या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यांमध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे उल्लंघन. आज काय होतंय ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो. अगदी आपल्याला असंही दिसून येईल की पाचवीतला मुलगा हा दहावीतलं गणित सोडवतो. खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे. हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल. लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 नंतर किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत. उल्लंघन हे वयात तर दिसून येतच, प्रकृतिमानामध्ये दिसून येतं. जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतिमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो आजार वाढू शकतो. किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट, कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असेल, स्मृतिमंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
2: डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ऍसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपलं शरीरातलं कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही. मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतड्या असू देत, गुदद्वाराचा भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी भरू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठल्याही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाहीये. जो आजार आता शुल्लक आहे किंवा जो आजार

0: आता सुरुवातीलाच आहे, याला मला इथेच थांबवायचं आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून।
1: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत। डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। नमस्कार।
0: नमस्कार।
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या। आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी।
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
6: श्रोत्यांनो नमस्कार। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत। डॉक्टर मडके सर नमस्कार।
7: नमस्कार।
6: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं। बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात। अशांना श्वसनासंदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
7: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे। पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही। पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्या सोबत अनेकांना घेऊन येतो। म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात। तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होतं आणि तसा वयाने तरुण 42 वर्षे वयाचा हा ग्रस्थ उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता। दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता। पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात। पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो। त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये, तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही। आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता।
6: अच्छा।
7: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता। याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो, ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेसिटी।
6: ओके। श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934। सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली,
7: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते। आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो। अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो। यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो। या सगळ्या गोष्टी मागे स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो। स्लीप स्टडीमध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात। आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे, मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांग

0: सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा चौपन्न इंच केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित ठेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क न प्रागताय पुण्यपवित भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता सकाळचे 10:58 होत आहेत. वेळ ठळक बातमीपत्राचे.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं. मेलोनी यांनी मोदींच्या स्वागताप्रित्यर्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. आज पंतप्रधान मोदी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्गिओ मातारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

0: दरम्यान इटलीतील भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वागत समारंभादरम्यान कला सादर करणाऱ्या कलाकारांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या जनजागृतीसाठी कसं काय या विशेष मोहिमेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगानं गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यात 11 मुलगे आणि 14 मुलींचा समावेश आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत संबंधित जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय सर्वेक्षण नव्यानं करण्याचे तसंच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता या गावांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडायला शासनानं मंजुरी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: शदो हे आहे आकाशवाणी नेटवर्ककडे पण ऐकताय पुढपेपेत भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:35 होत आहेत. चंदुका का सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: आजचा मधुमालती ऐकूयात कैला.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत गीतकार रमेश पंत यांनी लिहिलं. संगीतकार बाप्पी लहरी, आवाज मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर, चित्रपट वारदा.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.

0: सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
1: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर चंदुका कसराब मधुबालती या आमच्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीतकार शंकरजी किशन यांच्या संगीत निर्देशनातलं, किशोर कुमार यांच्या आवाजातलं हसरत जयपूर यांचं गीत, चित्रपट कल आज और कल.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0

0: 7969991827.
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
2: अर्थसार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556 175.
4: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीय. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
9: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
10: संपर्क 9689911240.
9: 9689911240.
11: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
12: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. श्रोतो हो, आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. नाही, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा, त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या, भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. हे निवेदन ऐकण्यासाठी धन्यवाद. हाती मेरे साथी चित्रपटाचं हे गीत किशोर कुमार यांचा आवाज, रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेला.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक

0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जी.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे हेरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: आकाशवाणी नेटवर्क न पडत त्यापुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. हा कार्यक्रम आपण एकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील. 11:34 होत आहेत. व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरातली रचना राजेंद्र कृष्ण यांचे, संगीतकार रवी छत्रपट. मन का मेल.

शकतो. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांना आपण ऐकलं, आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत. गीतासाठी संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, चित्रपट प्यार किए जा.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556-360-175.
2: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: अरे शतो, यावेळच्या मधुमालती कार्यक्रमातलं हे गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा गुलस्वर चित्रपट जिग्नू, गीतकार आनंद बक्षी यांची रचना, संगीत दिले सचिन देवबर्मणी.

0: ना।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा। प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला

0: आवडता कार्यक्रम बेला के फूल आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: और शतो इस समय सुनिए ये चंदुका कसरा मधुमालती इस फिल्म का ये आखिरी गीत.
2: 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज. चित्रपट झूटा कही का, गीतकार गुलशन बावरा, संगीतकार राहुल देवबर्मन.

0: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: याबरोबर चंदुकाका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची आता आम्हाला अनुमती द्या. नमस्कार. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 11:58 झालेत. आता ठळक बातमीपत्र ऐकूयात.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामं निर्यादित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत झालेल्या गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत दिले. कोकण गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, दमणगंगा एकदरे गोदावरी तसंच कोकण गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रमाच्या अनुषंगानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगानं जाहीर केलेलं वेळापत्रक तसंच जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला. तसंच मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि

0: समुद्राला येणारं उधाण हे धोके लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारचे व्यावसायिक वॉटर स्पोर्ट्स, नौकाविहार, स्कुबा डायव्हिंग या काळात बंद राहणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं लखनौ सुपर जायंट संघाचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट संघानं 211 धावांचं ठेवलेलं लक्ष राजस्थान रॉयल्स संघानं 5 चेंडू आणि 7 गडी राखून पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्स संघाच्या वैभव सूर्यवंशीनं 38 चेंडूत फटकावलेल्या 93 धावांचा यात मोलाचा वाटा आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. 12:40 होत आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:02 होत आहेत. आता हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम ऐकूया. सादर करते कैलास छेदे कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

0: तो हॅलो, आपके पसंद या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम. हिंदी चित्रपटामध्ये अनेक चित्रपटांच्या यशस्वी होण्यामध्ये त्या चित्रपटात अभिनय केलेल्या हास्य अभिनेत्यांचं हे योगदान अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमात हास्य अभिनेत्यांविषयी आपण बोलणार आहोत. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सुरू करूयात आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम. आपल्यासाठी सादर करतात कैलास शिंदे. हॅलो हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: नमस्कार. बाळासाहेब घोरपडे बोलतोय.
0: बाळासाहेब घोरपडे यांचं स्वागत आमच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. बोला बाळासाहेब.
1: आजचा विषय जो आहे ना विनोदी कलाकार.
0: बरोबर.
1: मला ते टुनटुन जे आहेत ते अभिनेत्री.
0: बरोबर.
1: हा, त्यांचे चित्रपट खूप आवडतो.
0: अच्छा, वा. टुनटुनचं जे चित्रपटामध्ये त्यांचं मूळ नाव जे होतं ते उमादेवी.
1: उमादेवी. बरोबर
0: बरोबर. आणि अभिनेत्री उमादेवी या एक उत्तमशा पार्श्वगायिका देखील होत्या आणि काही चित्रपटांमध्ये नौशादजींच्या संगीत निर्देशनामध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केला होता.
1: हो, अगदी बरोबर.
0: तर त्यांनी अभिनय केलेला एखादा चित्रपटामधला एखादा विनोदी प्रसंग तुम्हाला कुठला चित्रपट पाहिला होता? तुम्हाला
1: चित्रपट आठवत नाही पण फार जण चित्रपट होते. त्यांचं गाणं मला एका चित्रपटाला आवडतं, अफसाना हो गया.
0: अच्छा,
1: ते गाणं मला आवडतं.
0: अफसाना लिख रही हूँ.
1: हो हो, अफसाना लिख रही.
0: अफसाना लिख रही
1: गाणं लाव मला.
0: त्यांच्याविषयी असं म्हटलं

0: आता की या अभिनेत्री टुनटुन किंवा उमा देवी ज्या आहेत तर त्यांना चित्रपटांचं खूप आकर्षण होतं आणि पार्श्वगायन त्या शिकलेल्या होत्या आणि खास करून नौशादजींना भेटण्यासाठी त्या त्यांच्या गावाहून मुंबईला आल्या होत्या. आणि एके दिवशी सकाळी सकाळी पहाटे पहाटे जाऊन त्यांनी नौशादजींचं घर ठोठवलं आणि त्यांना सांगितलं की मी पार्श्वगायिका आहे आणि मला तुमच्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची संधी द्या. आणि नंतर मग नौशादजी जे आहेत त्यांच्या त्या एकूणच त्या भेटीनं प्रभावित झाले आणि नंतर मग त्यांनी पार्श्वगायनाची संधी उमादेवी म्हणजेच टुनटुन यांना दिली. आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व असं लठ्ठ अशा होत्या, थोडस शरीर सौष्ठव आपण असं म्हणूयात की अवाढव्य असं होतं, परंतु विनोदाचं टायमिंग त्यांचं खूप छान होतं आणि त्यांनी बरोबर. तर आणि विशेष करून जॉनी वॉकर वगैरे त्यांच्या बरोबरचे त्यांचे चित्रपट वगैरे त्या खूप गाजले चित्रपट होते. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदीच जणू काही पाहायला भेटली आपल्याला चित्रपटांमध्ये. चला आज हे छानसं गीत अभिनेत्री टुनटुन यांच्यावरती चित्रित केलेलं त्यांच्या आवाजातलं म्हणूयात, आपण ऐकूयात कार्यक्रमामध्ये आज. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: ओके
1: ओके.

0: कैलाश शिंदे सर,
1: नमस्कार. कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.
0: मी चिंचवडवरनं माधुरी चिंचवडे बोलते.
1: हा माधुरीजी, आज आपण बोलतोय ते हिंदी चित्रपटांमधले जे हास्य अभिनेते किंवा हास्य अभिनेत्री यांच्याविषयी.
0: तर सर, मला आहे ना पहिल्यांदा म्हणजे ते बोलणार होते, पण मला एवढा आनंद झाला म्हणजे मी सिद्धार्थ बेंद्रे सर होते, मंगेश वाघमारे सर होते, त्यावेळेला मी फोन केलेला. त्याच्यानंतर माझा आज स्वामींचं नाव घेऊन मी फोन लावला, त्याच्यावर मला आनंद झाला. मला जॉनी वॉकर त्यांच्याबद्दल फार म्हणजे फार त्यांचं कुठला पण म्हणजे कुठलंही त्यांचं गाणं लावलं तरी मला चालेल.
1: जॉनी वॉकर यांचा एखादा पाहिलेला चित्रपटात त्यातलं त्या चित्रपटातलं एखादं विनोदी दृश्य किंवा त्यांच्यावरती चित्रित झालेलं एखादं गीत आपल्याला ऐकता येईल.

0: कार्यक्रमामध्ये तशी काही आठवण एखादं सांगता येईल तुम्हाला?
1: तेल मालिश ते गाणं नाही का,
0: चंपी तेल मालिश,
1: कोणतं ते गाणं मला आठवत,
0: तरजो तेरा चक्रा आहे और दिल डूबा जाए,
1: आजा प्यारे गीत हमारे, काय आहे माझं फोन लागलं
0: हो, काय घबराय काय घबराय. तर आम्ही तुम्हाला सांगू, फोन लागला तर कशाला घाबरताय तुम्ही, माझ्याशी
1: घाबरत नाही, तुम्हाला अपेक्षा नव्हती की माझा फोन पटकन एवढा लागेल म्हणून.
0: आणि जॉनी वॉकर म्हटलं की विनोदाचा बादशहा आपण असं म्हणूयात की अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला, अनेक चित्रपटांमध्ये त्यांचं अभिनयाचं अचूक असं टायमिंग, नंतर आवाजातलं व्हेरिएशन, जसं आपण म्हणूयात की एखादी पेन्सिल असते, पेन्सिल शार्प केलेली केलेली अशी जी पेन्सिल असते, धारदार टोक असलेली, असा थोडासा त्यांचा आवाजाचं हे होतं, वैशिष्ट्य होतं.
1: आणि आनंद पिक्चरमध्ये पण त्यांनी काम केलेलं ना.
0: बरोबर, आनंद चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि एक थिएटर कंपनी चालवत असतात ते, नाटक कंपनीमध्ये.
1: आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर, प्रत्येक पिक्चर मध्ये त्यांचं जिथं म्हणजे काम त्यांनी केलं तिथे त्यांचं एक गाणं आहेच, मोहम्मद रफी यांच्या आवाजात
0: जास्त. आणि तुम्ही जसं जे सर्जो तेरा चक्र आहे हे जे गीत आहे त्याची पसंती कळवलेली आहे ना कार्यक्रमामध्ये आज, तर त्यांनी त्या भूमिकेसाठी काय केलं होतं, जुहू बीचला जे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो दगडी जो बांध असा बांधलेला होता, तर त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस काही जी हे मॉलिश वगैरे करणारे असतात बघा डोक्याला तेल लावून, तर ते चंपी करणाऱ्या लोकांचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं, म्हणजे ते त्यांनी खास वेळ काढला त्या ठिकाणी आणि मग त्या जुहू बीचला नेकलेस रोडला ते फिरले त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी ते लोक कशा पद्धतीने त्यांची हालचाल असते, कशा पद्धतीनं ते चंपी करतात, तेल कसं घेतात हातावरती, मग ते केसांना कसं लावतात, हे अगदी त्यांनी बारकाईनं ते सगळं ऑब्झर्व केलं आणि मग तो जो अभिनय आहे तो आपल्याला त्या गाण्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि रफी साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे ते गीत गायले त्या कार्यक्रमात चित्रपटामध्ये. हे छानसं गीत कार्यक्रमामध्ये आज नक्की नक्की ऐकूयात.
1: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो दिलों में बसले गीत
0: कार्यक्रम हेलो आपकी पसंद।
1: आपकी पसंद लैला शिंदे जी बोलता है।
0: बोलते हैं, कौन बोलता है?
1: हाँ मी अंजली जोशी बोलती कात्रज वरून।
0: अंजली जोशी जी, स्वागत कार्यक्रमामध्ये, बोला।
1: आता मेहमूद आणि अरुणा इराणी मला गाणं ऐकायचं होतं।
0: बर,
1: औलाद मधलं
0: हा,
1: जोडी हमारी। तर ऍक्टिंगला तर चांगलेच होतेच,
0: बरोबर।
1: वारा बाप त्यांचा स्पेशल गाजलेला पिक्चर होता। त्याच्यानंतर बऱ्याच पिक्चर मध्ये त्यांनी काम केले, नीलकमल मध्ये पण त्यांनी छान काम केलेलं आहे।
0: बरोबर बरोबर। नंतर बॉम्बे टू गोवा बनवलेला मेहमूद यांनी जो आहे तो,
1: बरोबर।
0: तर त्याच्यामध्ये पण त्यांनी अरुणा इराणी यांनी यापूर्वी सहाय्यक अभिनेत्रींच्या भूमिका केलेल्या होत्या,
1: बरोबर।
0: आणि बॉम्बे टू गोवा मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, जो त्यांचा एकेकाळचा मित्र असलेला, त्याला लॉन्च करण्यासाठी आणि नायिकेच्या रूपामध्ये त्यांनी अभिनेत्री अरुणा इराणी यांना घेतलं। कारण अमिताभचे आधीचे जे चित्रपट झालेले, तयार झालेले होते, प्रदर्शित झाले होते, त्यांना फारसा असा प्रतिसाद मिळालेला नव्हता त्या चित्रपटांमध्ये। आणि मग अशा थोड्याशा महमूदजींनी तर अनेक नवीन कलाकारांना खूप संधी दिल्या, त्यांच्या निर्मिती संस्था होती त्या चित्रपटांच्या माध्यमातून। आणि महमूदजींचं खास असं वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला की हा एकमेव असा कलाकार की ज्याच्यासाठी चित्रपटांमध्ये विशेष भूमिका लिहिल्या गेल्या, आणि त्या काळचे जे प्रचलित असलेले जे स्टार्स होते, म्हणजे नायक होते, तर त्या नायकांपेक्षा अधिकच मानधन जे आहे ते महमूद यांना चित्रपटांसाठी मिळायचं अभिनयासाठी।
1: गुमनाम मधली पण त्यांची खूप छान होती भूमिका।
0: हो हो, काही चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेता, नंतर काही चित्रपटांचे ते नायक, काही चित्रपटांमध्ये तर त्यांच्यासाठी खास भूमिका आणि खास एक गीत त्यांच्यावरती चित्रित केलेलं असायचं, नायिके सहनायिकेच्या बरोबर ती, आणि केमिस्ट्री खूप छान होती, म्हणजे महमूद आणि अरुणा इराणी किंवा अनेक अभिनेत्यांसोबत, तर काही काही ठिकाणी तर त्या चित्रपटाच्या मुख्य नायकापेक्षा त्यांचा अभिनय जो आहे तो वरचढ झालेला आपल्याला पाहायला भेटलेला आहे चित्रपटांमध्ये। चला, धन्यवाद, हे छान
1: छान वाटतं।
0: चालेल, ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत।
1: धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार, बोब शेट्टी बोलतोय.
0: कार्यक्रम हॅलो आपकी बसत मध्ये आपलं स्वागत. कुठून बोलतात बोब शेट्टी?
1: हा, मी पुणे दणकवडीवरनं बोलतोय.
0: स्वागत स्वागत
1: लागलाय. म्हणलं कैलास शिंदे का?
0: कैलास शिंदे बोलतोय, बोला.
1: चांगलं तुमचं हे अनाउन्सिंग वगैरे सगळ्या लोकांचं चांगलंय, मला आवडतं उलट.
0: वा वा वा.
1: ते आता मी जवळजवळ 10-11 वर्ष आले असेल मला वाटतं. मी पीएमपीएमएल मध्ये होतो, पीएमटी

0: मध्ये होतो, नंतर पीएमपीएमएल झाली.
1: हा हा बरोबर.
0: हा कंडक्टर म्हणून जॉब होता माझा तिथे.
1: बर बर बर बर. चला तुम्ही कंडक्टर म्हणून होतात आणि कंडक्टर मधनं पुण्यातल्या अनेक विचित्र नावाचे बस स्टॉप आहे त्याच्यावरनं घडलेला एखादा मजेदार किस्सा किंवा काय आपल्याला सांगता येईल आणि एखादं छानस मजेदार विनोद गीत वगैरे कार्यक्रम.
0: कुठे नातूबाग
1: हो
0: मग नातूबाग हे बाग अमुक बाग ते सगळं हे करूनच सगळं बघा हे पुण्यातली नाव आहे ना हे ऐकूनच जरा विचित्र वाटत होतं सगळं.
1: आणि कधी कधी आमच्या ऐकव्यामध्ये असं आहे की काही मंडळी जे आहेत ते मर्यायवाले उतरा किंवा मर्याई उतरा मसोबा पुढे चला भिकारदास मागे या असं जे म्हटलं जातं ते असे विनोद आजही आजकालही होतात का असं.
0: होतो ना होतो ना. मग आपण काय असं बोलायला गेलो ना चला भिकारदास चला हे उतरून घ्या अमुक घ्या उतरून तमुक घ्या उतरून तर ते अशी जी नावं असतात ना ती काही तर त्या नावाला लोक ऍक्सेप्ट घेतात ना काही काही वेळेस म्हणून म्हटलं. आणि मी एकदा बसमध्ये काम करत होतो एक प्रसंग असा आहे की त्यांचा ते निग्रो वगैरे बसले होते तर त्या माझी मिसेस पण होती बसमध्ये अनावला त्या मिसेस पण मागे बसले होते बसमध्ये आणि मी काम करत होतो तेव्हा ते त्यांना काय ते समजावून सांगून आपलं मराठीतलं काय
1: समजतात बरोबर.
0: हा मग ते जरा ते पैशावर थोडस वादविवाद झालं होतं तर ते माझ्या अंगावर जाऊन आले ते.
1: बर अच्छा.
0: मग जाऊन आल्यावर मग मिसेस होती तिथे मिसेसनी मग हे केलं अहो अहो म्हणून हे करून हे केलं तर काय हे शेवटी चालणार असेल कारण ती लोक असतात ना तापट असतात जरा निग्रो लोकांची.
1: बरोबर.
0: म्हणजे अशा एक ना अनेक प्रसंग आहेत पण चांगली पण माणसं मला भेटलेली.
1: चला हे आपलं आपलं वैयक्तिक बोलणं झालं आपल्याला चित्रपटातल्या हास्य अभिनेत्यांविषयी कलाकारांविषयी बोलायचं आहे.
0: मला ना मला ते मला आईचं गाणं लावलं तर फारच चांगलं होईल. माझ्या माझ्या आई फार लाडकी आहे वडील आणि आई माझी म्हणून म्हटलं 2004 मध्ये माझी आई वारली आणि 1987 मध्ये वडील वारले त्या याच्यावर तुम्ही कुठलंही गाणं लावा छान
1: असे
0: काय नाही तुमच्या याच्याने. बर बर चालेल काय हरकत नाही आपली भेट झाली मला बरं वाटलं अगदी छान वाटलं. धन्यवाद
1: धन्यवाद.
0: गुड डे.

आमच्या फोन इन कार्यक्रमात वारंवार म्हणजेच 2 महिन्याच्या आत फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी एक विनंती, अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल। तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद, तो तब तक कीजिए

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: व्यावसायिक विश्रांतीनंतर हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमाचा उर्वरित भागात ऐकूयात.
3: हा, मी अडपसवरनं बोलतोय, अशोक गिवडे. तर ते आज यांचं आहे ना विनोदी कलाकार.
2: बरोबर.
3: असराणी ते मला खूप आवडतो. असराणी,
2: हा सांगा ना त्यांच्या अभिनयाविषयी काय. असराणी यांचं अभिनयाच्या
3: त्यांचं ते शिवले मधलं एकदम अगदी छान होतं त्यांचं. कलाकार म्हणून ते छान झाले त्यांचं शिवले मधलं. ऍक्टिंग विक्टिंग एकदम छान.
2: बर, मग गीत कोणतं ऐकूयात असराणी यांच्यावरती चित्रित झालेलं
3: गीत? अगदी ते तुमच्या तुमच्या याच्याप्रमाणे लावा. विनोदी गीत लावा. विनोदी
2: विनोदी गीत लावू.
3: हो हो.
2: बर, अशोक गेवडे काय करतात?
3: मी रिटायर आहे.
2: बर, कुठल्या विभागामध्ये होता?
3: समाज कल्याण विभाग. छान आहे अगदी तुमचे कार्यक्रम एकदम सगळ्या. तुम्ही गेली 40 वर्ष तुमची आकाशवाणीचं केंद्र आहे पुणे केंद्र, त्याचं श्रोता आहे 40 वर्षापासून.
2: बरोबर. आणि अभिनेता असराणी म्हटलं की आपल्याला आठवतं तो त्यांचा एकदम स्पॉन्टेनियस असा म्हणजे उत्स्फूर्त असा त्यांचा अभिनय असायचा.
3: हो हो.
2: आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अतिशय दमदार अशा भूमिका केल्या. मग त्याच्यामध्ये कादर खान यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट असतील, जितेंद्र यांच्यासोबतचा त्यांचा अभिनय असेल, अशा अनेक चित्रपटांमध्ये, किंवा शोले सारखा जो चित्रपट जो यादगार आपण म्हणूयाच्या चित्रपटातली त्यांनी जी जेलरची भूमिका साकारली होती, हम अंग्रेजों के जमाने के जेलर है, तर ते त्यांनी केलेली ती भूमिका हातामध्ये ती स्टिक आणि पायावरती जोरात असं ते आपटून असं ते त्यांनी तो केलेला, आणि ती हिटलर टाईप अशी त्यांनी ती त्यांची असलेली मिशी त्या चित्रपटाची.

पूछा बोल तेरा नाम क्या, तो हंस के वो बोली नाम से है काम क्या। आई थी

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ
1: आकाशवाणी।
0: बराबर
1: हेलो, कार्यक्रम।
0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: हाँ, कार्यक्रम। हेलो,
0: कौन बोलता है?
1: तृप्ती गरदडे बोलते, एवढं।
0: बोला बोला तृप्तीजी, स्वागत कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमामध्ये
1: हाँ, आज कुठलं गाणं सांगायचं?
0: आज आपल्याला बोलायचं जे हास्य अभिनेते चित्रपटांमधले होते किंवा आहेत हिंदी चित्रपटांमध्ये, त्यांनी जो विनोदी भूमिका साकारली होती अशा कलाकारांविषयी बोलायचंय।
1: खूप भरेचा हास्य कलाकार आहेत, सगळ्यात आवडणारे कलाकार म्हणजे लक्ष्मण कांत बेर्डे।
0: अरे क्या बात आहे। वा
1: त्यांनी थोड्याशाच कालावधीत खूप लोकांना हसवलं, आताही हसवतात आज।
0: बरोबर। आणि हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय जो आहे
1: हो,
0: तो अतिशय लोकप्रिय झाला, रसिकांना आवडला, हो की नाही? लक्ष्मीकांत
1: सुनो
0: बेर
1: कौन मध्ये त्यांनी
0: हो
1: त्यांचं
0: बरोबर
1: काम खूप छान आहे।
0: केलं होतं, त्यांनी छान अभिनय केला होता। आणि विनोदाचं अचूक टायमिंग आपण जसं म्हणतात ना, तर ते अतिशय अचूक असं टायमिंग लक्ष्मीकांत बेर्डे यांचं होतं।
1: हो, आज फोन लागल्यामुळे खूपच आनंद झालाय। मला पहिल्यांदाच फोन लागलाय,
0: अरे किती दिवसांनी फोन लागलाय?
1: माझा

0: जवळजवळ पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमात पहिल्यांदाच फोन लागलाय, आणि ह्याच्या अगोदर सखी संदेश मध्ये 8 महिन्यापूर्वी फोन लागला.
1: अरे बाबा, पहिल्यांदा फोन लागलाय खूप दिवसानंतर, तर मग खूप खूप स्वागत तुमचं.
0: हो, तुमचे कार्यक्रम खूप चांगले असतात.
1: चालेल. हे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेला चित्रपट हम आपके है कौन, या चित्रपटातलं हे छानसं गीत तुमच्यासाठी प्रसारित करतोय कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: बोला.
1: हा नमस्कार कैलास साहेब.
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: आपल्याला गाणं द्यायचं होतं.
0: बर, बोलताय कोण? ते आधी नाव सांगा.
1: कडाळे कडाळे बाप्पू कडाळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधून बोलतो मी.
0: कडाळेजी, फोन कधी झालाय मागचा?
1: फोन बघा माझ्या मार्च मध्ये झालाय.
0: बर, ठीक आहे, बोला बाप्पू कडाळे, स्वागत कार्यक्रमात.
1: ओके.
0: हॅलो, आपकी पसंत कार्यक्रम आहे आणि आपल्याला विनोदी अभिनेते यांच्याविषयी बोलायचंय, हास्य कलाकारांविषयी बोलायचं.
1: हा बर, बघा राजेश खन्ना, ऐका ना, विनोदी केले जे कलाकार होते ना, राजेश खन्ना होते. अजून तुम्हाला सांगतो केष्टू मुखर्जी होते.
0: हा, राजेश खन्नांच्या चित्रपटामध्ये विनोदी मला कधीच दिसला नाही फारसा जो आहे तो.
1: कमी कमी एवढं नाही, कमी.
0: केष्टो मुखर्जी जो आहे तो तुम्ही बरोबर कलाकाराचं नाव घेतलं, केष्टो मुखर्जी.
1: केष्टो मुखर्जी आहे. आणि त्यातली त्यात बघा, नवीन म्हटलं तर लव्ह स्टोरी मध्ये आमजद खानने थोडं.
0: वा, तुम्ही छान, एकदम छान केलं, कारण अभिनेता

यांनी काही चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका सुद्धा साकारलेल्या आहेत. तसं तुम्ही लव्ह स्टोरीमध्ये त्यांनी एका पोलीस हवालदाराची भूमिका साकारलेली होती. तर अभिनेता अमजद खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार असा खलनायक रंगवला, पण काही चित्रपटांमध्ये त्यांनी रंगवलेला हास्य अभिनेता सुद्धा खूप दर्जेदार उत्तम असा होता. तर लव्ह स्टोरी चित्रपटात त्यांनी एक भूमिका साकारली होती पोलीस हवालदाराची. एका दृश्यामध्ये तो प्रसंग असा आहे की त्यांना पाठलाग करायचा असतो. कुमार गौरव आणि नायिका विजयता पंडित घरातून पळून गेलेले असतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना जाऊन पकडायचं असतं. तर त्यावेळी रस्त्यामध्ये खूप अशी ट्रॅफिक असते आणि अमजद खान जे हे सायकलवरती पाठलाग करत असतात, परंतु ट्रॅफिक जॅममुळे पुढे जाणं शक्य होत नाही. त्यावेळेस अमजद खान ती सायकल चक्क खांद्यावरती उचलून घेतात आणि जिथं ट्रॅफिक जिथपर्यंत आहे त्याच्या पुढे जाऊन पुन्हा सायकलवरती बसतात आणि पुढे मग त्या दोघांचा पाठलाग करतात. हे खूप अतिशय विनोदी दृश्य या चित्रपटामध्ये होतं. तेव्हा लव्ह स्टोरी चित्रपटाचं हे छानसं गीत कार्यक्रमात आपण ऐकूयात.

0: हॅलो
1: हॅलो कैलाशजी, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
1: विनोदी याच्यावर बोलायचं आहे ना.
0: हा, हास्य कलाकार किंवा विनोदी कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीतले
1: कलाकार मी बोलणार आहे, पण हास्यकारांच्या गंभीर भूमिका केल्या त्याच्यावर बोलणार.
0: हो बोला ना, बोला, काहीच हरकत नाही.
1: आनंदमध्ये जी भूमिका केली आहे,
0: बरोबर, मुसाभाई. हा,
1: अमिताभ बच्चन त्यांना सांगतात की हा हा मुरारी नाही आहे. हा, तो म्हणतो मी कुठं मुरारी आहे.
0: हो हो हो,
1: याचं नाव म्हणतो आनंद आहे. तो म्हणतो माझे नाव मुसाभाई आहे. पण शेवटी जातात म्हणतो अमिताभ बच्चन लेकिन आप तो भास्कर बॅनर्जी आहे.
0: बॅनर्जी
1: आहे. आणखी दुसरा ओमप्रकाश आंधीमध्ये.
0: हा, क्या बात आहे. ओमप्रकाश यांचं सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये.
1: ओमप्रकाशचं तुम्ही नाव घेतलेलं नाहीये तुमच्या सगळ्या याच्यात.
0: हो हो हो, बरोबर.
1: त्याचा तो त्या आंधीमध्येच एक त्याचा एक शॉट आहे बघा, की ते भाषण चालू असतं त्या एका विरोधी पक्षाच्या याचं.
0: हो,
1: आणि ओमप्रकाश गळ्यात शबनम बॅग
0: कारण
1: मागे उभा असतो. त्याच्यातल्या एका माणसाला तो याच्यातनं बॅगेतनं एक अंड काढून देतो, खिशातनं एक 5 रुपयाची नोट काढून देतो.
0: बरोबर.
1: तो मनुष्य त्याला विचारतो की क्या करू इसका. तो म्हणतो 5 रुपये जेब में डालो, अंडा फेक के मारू.
0: क्या बात
1: आहे. साधेत पण त्यांनी नीट मायनोरिटी जे बघतात त्यांचा झटकन त्यातला विनोद लक्षात येतो.
0: बरोबर बरोबर. तसंच चुपके चुपके हा एक चित्रपट जो होता त्या चित्रपटामधला अतिशय अल्टिमेट त्यांची भूमिका आहे चित्रपटामध्ये. हिंदी म्हणजे हिंदी भाषेच्या प्रति त्यांचं असलेलं प्रेम आणि त्याच्यामध्ये शुद्ध हिंदीमध्ये बोलण्याचा केलेला तो प्रयत्न, आणि मग धर्मेंद्र पुन्हा ज्या त्या भूमिकेमध्ये शिरतात, आणि मग धर्मेंद्र आणि हा शर्मिला टागोर, आणि मग ओमप्रकाश यांची जी जुगलबंदी आहे, आणि मग ते बॉटनीतले काही शब्दांचं त्यांनी हिंदीमध्ये केलेलं ते रूपांतर, आणि मग ते त्यांना असा पस्ताव होतो जिथे म्हणजे धर्मेंद्र ज्या पद्धतीने शुद्ध हिंदी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे आता मी ह्याच्यासमोर कशाला हिंदीमध्ये शुद्ध हिंदीमध्ये बोलण्याचा प्रस्ताव ठेवला.
1: ओमप्रकाश बँको उषा किरण दाखवलेली.
0: बरोबर बरोबर.
1: धर्मेंद्र त्याला विचारतो.
0: हा, TO22 जैसे DO22 होता है तसं ते
1: बरोबर एकदम नाकारा पदर होतो. आणि दुसरी गोष्ट, विनोदी भूमिकांचं काम नायकांना किंवा खलनायकांना आवडलेलं नाही बघा.
0: बरोबर.
1: व्हिक्टोरिया नंबर 203 आठवतोय का?
0: हो हो हो.
1: अशोक कुमारांनी प्राण.
0: बरोबर.
1: थ्रोआउट सगळे विनोदी भूमिका आहे बघा त्याची.
0: बरोबर बरोबर.
1: आणि इतकी छान केली की दोन, एक खलनायकाची भूमिका नाही प्रसिद्ध असणार, एक नायकांची भूमिका.
0: आणि राजा आणि राणा, राजा आणि राणा अशी दोघांची नावं
1: आणि राणा आहे.
0: आणि त्या
1: गाणंच आहे बघा, राजा मायहू राणा
0: ते पण आहे. हम दो बेचारे बिना सहारे कुछ ढूंढ ढूंढ के हारे. कारण ते
1: अशोक कुमार संवाद येतो ग्लासात ते दारू घेतो आणि त्याच्यात तीन ते हिरे टाकलेले असतात.
0: बरोबर.
1: तो म्हणतो तुम्ही अमुक अमुक पितो. तो अशोक कुमार म्हणतो मी हिरे की पी रहा हूं.
0: म्हणजे कधी कधी छोटेसे छोटेसे प्रसंग असतात, परंतु त्यांनी हास्य निर्मिती आणि ज्या छोट्या भूमिकांमध्ये त्यांनी जीव ओतलेला आहे अशा काही कलाकारांनी
1: फारच छान रंग.
0: तर त्या चित्रपटांमधलं यशस्वी करण्याचं श्रेय या छोट्या छोट्या भूमिकांमधनं, आणि त्या काळी त्या चित्रपटांमध्ये हास्याच्या प्रसंगाची एक खास जागा त्यावेळी चित्र पटकथा लेखकांनी लिहिलेली असायची.
1: पण
0: पुढे नंतर ट्रेंड बदलला आणि मुख्य नायक देखील ते त्या चित्रपटांमध्ये हास्य प्रसंग करू लागले, त्यामुळे थोड्या फार प्रमाणामध्ये या हास्य कलाकारांची जी चलती आहे ती थोडीशी आपण नंतरच्या काळामध्ये कमी झालेली आपल्याला दिसायला मिळते.
1: आपल्या मराठीमध्ये राजा गोसावी ते
0: वा वा, क्या बात आहे, क्या बात. राजा गोसावी तर
1: विनोद विनोद सगळे शब्द.
0: राजा गोसावी आहेत, शरद तरवळकर आहेत,
1: त्यांचे सगळे विनोद शब्द शाब्दिक असतात.
0: हो हो हो.
1: त्यामुळे ते इतरांना सर्वसामान्य आजकाल विचार हातपारे करून जर हवामान करून आमच्या विनोदी प्रसंग निर्माण करून त्याला काय अर्थ
0: नाही. बरोबर बरोबर.
1: म्हटलं
0: हा जावायची जात मध्ये सुद्धा राजा गोसावींचा असलेला जो एक अभिनय होता तर अतिशय उत्तम असा होता.

0: मी लावा चौक आहे, लाखाची गोष्ट म्हणजे तो प्रसिद्धीला आला त्यातला तर अभियान काय होता मस्त. लाखाची गोष्ट भयंकर सुरक्षेने होतो, लाखाची गोष्ट काय पेडगावचे शाणे.
1: बरोबर बरोबर. आणि म्हणजे एका थिएटर वरती डोअर किपरचं काम करणारा व्यक्ती अभिनेता होतो, तर ज्या चित्रपटांमध्ये प्रेक्षक पाहायला यायचे तर पुढे त्यांनी अभिनय केल्याने त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येऊ लागले.
0: गोष्टींची कथा आहे ती. हे होते तिकीट विक्रेवर क्लार्क.
1: आणि तसंच अनेक हास्य कलाकार सुद्धा सुरुवातीला त्यांनी स्ट्रगलिंग करत असताना, म्हणजे जॉनी वॉकर सारखा गृहस्थ मुंबईच्या बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून काम करणारा, पण चित्रपटांमध्ये नायक सहनायक झाला. काही गीत खास त्यांच्यासाठी चित्रित करण्यात आली चित्रपटांमध्ये. चला गीत कोणतं ऐकूया कार्यक्रमामध्ये आज?
0: मयूर राजा मयूर आहे.
1: बर बर बर बर. व्हिक्टोरिया नंबर 203 मधलं.
0: हो
1: ठीक आहे ठीक आहे सर. धन्यवाद
0: धन्यवाद. थँक्यू.

श्रोता हो, जाता जाता आमच्या वारंवार फोन करणाऱ्या नेहमीच्या श्रोत्यांना सांगणं की या कार्यक्रमासाठी किमान 2 महिने फोन करू नयेत, जेणेकरून आमच्या नवीन श्रोत्यांना यामध्ये संधी देता येईल. हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही श्रोत्यांसाठी करत असतो प्रत्येक सोमवारी सकाळी 11 ते 11:30. यावेळेत प्रसारण होतं बुधवारी दुपारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक आमचे नेहमीचेच आहेत 2553-1705 किंवा 2553-1706. आता या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क प्रयुक्त आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 1:02 होत आहेत. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदे सोबत.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
4: खिदमत में मैं अपनी चंद गजलें पेश करने की इजाजत चाहती हूँ. इजाजत है.

0: संगीतकार सचिन जिगर यांच्या संगीत निर्देशनातलं हे गीत होतं प्रिया पांचाल यांचं तोची रेण आणि श्रेया घोषाल यांचा आवाज चित्रपट होता शोर इन द सिटी. आणि कार्यक्रमातलं अगदी सुरुवातीचं गीत हॅप गर्ल फ्रेंड या चित्रपटाचं वैरोनिका मेहता यश नार्वेकर यांच्या आवाजातलं यश आनंद यांचं ऋषी रीच यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे. रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.
1: श्रोतोमनिकेत द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपटगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मेट्रो इन दिनो या चित्रपटाचं पेपाऊन आणि निखिता गांधी यांच्या आवाजातलं. संदीप श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीतकार प्रीतम यांचं संगीत.

0: आम्ही.
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: आभाळा परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये. असा चहा आम्ही घेतो
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा. हा बायको बरोबरच
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो, आता उष्णतेच्या वाढत्या लाटेसंदर्भातलं हे निवेदन ऐकूयात. श्रोतो, सध्या राज्यामध्ये तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक कामं असल्यास तरच बाहेर पडा. जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. आणि उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं अशा काही तक्रारी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. तेव्हा सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. उष्णतेच्या वाढत्या लाटेसंदर्भातलं हे निवेदन आपण ऐकलं आणि कार्यक्रमातलं नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत अभिजित भट्टाचार्य याच्या आवाजातलं, समीर यांनी लिहिलेलं, अनु मलिक यांच्या संगीत निर्देशनातला हा चित्रपट जोश.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज 11:00 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
4: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
5: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला 10:00 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि 2:00 वाजता पुणे विविध भारती

शुद्ध हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि प्रयाग पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. आपण एकदा आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले हे समीर यांचं गीत, गीतासाठी आवाज उदित नारायण अलका याज्ञिक यांचा, चित्रपट हर दिल जो प्यार करेगा.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवीकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पुरुषांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होत आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

पार्श्वगायक कविता कृष्णमूर्ती आणि विनोद राठोड यांच्या आवाजातलं हे जावेद अख्तर यांचं गीत होतं. संगीतकार संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट हमारा दिल आपके पास है.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील. हा
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशकं म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. नवीन चित्रपट गीतांचा नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकताय. आणि कार्यक्रमातलं हे गीत जग्गू की लालटेन या चित्रपटासाठी ममता शर्मा आणि दिव्या कुमार यांनी गायलेलं, मयंक गेरा यांचं गीत, मनीष शर्या यांचं संगीत असलेलं.

0: गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानी केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीतचं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धेशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमानी, सुचिन जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनापणा. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी नजरें झुका के।
1: श्रोतो हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं। चित्रपट गीतांच्या मैफिलीत हे बरसणारं बहरणार हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत चित्रपट मोहब्बते। आवाज लता मंगेशकर, उदित नारायण, उद्भव बडहोर शेट्टी, रचना आनंद बक्षी यांचे, संगीतकार जतीन ललित।
0: प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है, और मैं सिर्फ यही कह पाता था।

किशोर कुमार अनिल लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं हे युगल स्वरातलं गीत राहुल देवबर्मन यांचं गीतबद्ध केलं होतं. चित्रपट होता आग लगजा. आणि कार्यक्रमात पुन्हा एकदा किशोर कुमार अनिल लता मंगेशकर.

कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं. ते पुन्हा एकदा किशोर कुमार आणि लता मंगेशकरांच्या आवाजातलं. चित्रपट होता दा कृष्णा साहिर लुधियानवी यांची. सगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आज कार्यक्रमात ज्या चित्रपटातली गीतं आपण ऐकली ते चित्रपट दाग आपकी कसम आ गले लग जा. सर्व गीतांचे गायक होते ते किशोर कुमार आणि लता मंगेशकर. साहिर लुधियानवी यांच्या रचना होत्या. तसंच आनंद बक्षी यांची कृष्ण पण ऐकले. संगीतकार राहुल देव बर्मन आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM बँड 101 MHz वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोत्यांना दुपारचे 12:15 वाजतायत. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदी समाचार प्रसारित होत आहेत. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकताय पुण्यपिपित भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता दुपारचे 2:30 वाजलेत. आमची कार्यक्रम मालिका आम्ही आता प्रसारित करीत आहोत. संवादकाने सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 3.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: प्रवीण सर, स्नेहलताई, पुन्हा एकदा या तिसऱ्या भागात आपलं स्वागत. आपल्या मागच्या भागाच्या शेवटी आपण स्नेहलताईंनी घेतलेल्या एका व्यावसायिक ब्रेक विषयी बोलत होतो,
2: पण तरी हा कम्प्लीट ब्रेक नव्हता हेही तितकंच खरं. मधल्या काळात तुम्ही फ्रेंच लँग्वेज असेल, वेदांचा अभ्यास असेल, हेही केलं, त्याविषयी आम्हाला खरं ऐकायला आवडेल.
3: मी जेव्हा मग असं ठरवलं की आपण नोकरी करूयात, त्याला करिअर करू द्यावं, तर मग हा मधला जो एक 10-12 वर्षांचा जो काळ होता ना, तर तो मी जास्तीत जास्त आपल्याला कसा चांगला त्याचा त्या वेळेचा विनियोग करता येईल याचा विचार केला. आणि मला अभ्यास करायला आवडतो, तर मग माझ्या आवडीचे विषय म्हणजे भाषा. मग मी भाषेचा अभ्यास केला, म्हणजे मी आधीपासूनही कॉलेज काळातपासून करत होते, तर तो कंटिन्यू केला. मग त्याच्यानंतर मग वेदांचा असा विषय निघाला की मी हिंदुत्ववादी विचारांची आहे हे मला माहिती होतं आधीपासूनच, पण माझं असं झालं की हिंदू धर्म ज्या पुस्तकांवर आधारित आहेत ते वेद आपण कधीच वाचलेले नाही आहेत, आणि आपण नुसतंच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतोय, आणि ऍक्च्युली त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला म्हणजे लोकांकडून ऐकलेलं आहे, घरातून परंपरेनुसार ते सांगितलं जात आहे, पण आपण स्वतः ते नाही वाचलेलं. त्यामुळे जर कुणाला मी अधिकारवाणीने काही सांगायला गेले तर माझ्या नजरेखालून ते गेलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मग मी जरा थोडंसं नेटवरती सर्च करून, एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यातलीच आहे आपल्या, भीष्म इंडियन नॉलेज सिस्टीम अशी एक इन्स्टिट्यूट आहे क्षितिज पाटुकले यांची, तर त्यांच्याकडे तो कोर्स मी केला जिथे त्यांच्याकडे भारतातले या विषयातले तज्ज्ञ, डॉक्टरेट मिळवलेले असे सगळे प्रोफेसर्स आहेत, तर त्यांच्याकडून मग मी तो कोर्स केला.
2: अच्छा, आणि त्यातही प्रावीण्य आपण मिळवलं.
3: हो हो, पास झाले मला वाटतं, मला 70-72% काहीतरी आहेत.
2: खूप छान. आणि फ्रेंच मध्ये काय काय केलं पुढे? कारण एखादी भाषा शिकणं म्हणजे संस्कृतीची खरं देवाणघेवाण असते, त्यात काही योगदान देण्याचं योग आला?
3: फ्रेंचची सुरुवात माझी कॉलेज काळापासून झाली. माझी ऍक्च्युली ते खूप योगायोग असा झाला की माझी एक मैत्रीण होती, तिला फ्रेंच येत होतं, तर तिने काहीतरी एक लेटर लिहिलं होतं मला फ्रेंचमध्ये, आणि त्यात माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीचा उल्लेख होता, तर मला असं झालं होतं की मला हे वाचायचं आहे तिने काय लिहिलंय.
2: अच्छा.
3: तर मग म्हणून मी 11वीला असताना फ्रेंच घेतला विषय, म्हणलं आपण आधी फ्रेंच शिकूयात मग मी हे लेटर वाचते काय आहे त्यात,
2: इतर कुणाकडून वाचून घेतल्यापेक्षा.
3: म्हणून अशी ती सुरुवात झाली, आणि मला फार आवडली फ्रेंच भाषा. फ्रेंच भाषा खूप अशी उच्चार तिचे फार गोड आहेत, मी अशी तिला नेहमी जिलेबीची उपमा देते फ्रेंच भाषेला, असे ते उच्चार त्याचे गोलगोल आहेत, आणि आवाज म्हणजे बोलताना आपला आवाज खूप असा गोड येतो त्याच्यात, अशी रोमॅन्टिक भाषा आहे असं मला वाटतं फ्रेंच. त्यामुळे मला ती खूप आवडली फ्रेंच भाषा. मग त्याच्यामध्ये डिप्लोमा मी केला, आणि आपल्याकडे निर्मलाताई पुरंदरे ज्या आहेत त्यांची एक संस्था आहे वनस्थळी आणि आमी द फ्रान्स, तर त्या संस्थेमध्ये मी इंटरप्रिटर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम केलं. त्यांच्याकडे फ्रान्सवरून माणसं यायची पुण्यात भेट द्यायला, तर असे ग्रुप आले, त्यांचे 15-20 जणांचे ग्रुप यायचे, मग त्यांना सगळं पुणे फिरवायचं, महत्वाच्या ठिकाणांना घेऊन जायचं, आणि आपल्याकडे जे मराठीतून जे सांगतील माहिती त्या त्या ठिकाणाची ती त्यांना फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करून सांगायची, असं मी काम करायचे. आणि मग ते नंतर लेटर्स लिहायचे त्या संस्थेला की आमचा कसा अनुभव होता, काय काय केलं आम्ही भारतामध्ये, मग ते सगळे लेटर्स ते फ्रेंचमध्ये लिहायचे. ते मी त्यांच्या बोनजूर नावाचं मासिक असायचं, तर त्या मासिकात मग मी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ते करायचे.
2: या टप्प्यावर एक आवडीचं गाणं,
3: मला माहिती नाही इथे असेल की नाही, मला आता माझी आई हे गाणं माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी नेहमी म्हणायची आकाश.

0: प्रवीण सर, या मुलाखतीची तयारी करत असतानाच एक कॉल आपल्याला आला आणि त्यातले दोन तीन वाक्य माझ्या कानावर पडले की त्या झाडाला पाणी घातलंयस ना, आणि आत्ता ताई पण झाडाला पाणी घालण्याविषयी बोलल्या. तर हे पाणी रोज कोण घालतं आणि आत्ताचा हा कॉल, इतकी बारीक तुमची नजर असते, हा मुद्दा मला इथे प्रकर्षाने श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे.
1: कसं आहे, आमचे दोन फ्लॅट आहेत, एक सेकंड फ्लोअरला आहे, एक फिफ्थ फ्लोअरला आहे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहतो आणि पाचव्या मजल्यावरती आमची दोघांची लायब्ररी, आमच्या दोघांची लिखाणाची जागा, माझं जिम, माझं कार्डिओ मशीन आणि त्याची मोठी गॅलरी असल्यामुळं बाग, आमचा बायोगॅस प्रकल्प, असं सगळं दुसऱ्या आणि पाचव्या मजल्यावरती आहे. त्यामुळं तिथल्या झाडांना येताना पाणी घालायला विसरलो मी. okay. रोज रोज सकाळी पाणी घालणे अशी एक ती हे असते ना, आज सगळे गडबडीत थोडंसं पाणी घालायचं राहिलं म्हणून मी फोन करून माझ्या टीम मधल्या सिनेमाच्या टीम मधल्या पोराला सांगत होतो की प्रोडक्शनच्या की जा आणि तिथं त्या झाडाला सगळं पाणी घालायची व्यवस्था कर, असं मी विशाल चांदणेला सांगत होतो आता.
0: खूप छान, मला वाटतं याच्या मागे एका शेतकऱ्याची काळजी आहे. जरी ते झाड असलं तरी ते जीव आहे आणि ते माझं अपत्य आहे.
1: नाही, ते मुळात ते झाड माझ्यावर डिपेंड
0: आहे.
1: ते काय स्वतःच उठून स्वतःच्या अंगावर पाणी नाही ओतून घेऊ शकत.
0: वा,
1: ते मी लावलेलं आहे, ते माझ्या समोर त्याला अंकुर फुटलेला आहे, ते माझ्या समोर हिरवं झालेलं आहे, तर ते जपणं त्याचा पालक मी आहे.

0: त्यामुळे जर त्याला एका दिवशी पाणी नाही घातलं गेलं आणि त्याचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकायचो. त्यामुळं बागेतलं झाड जपणं हा सुद्धा एक संस्कार आहे.
1: खूप छान. आणि हा संस्कार शेतकऱ्याचा आहे, शेतकऱ्याच्या मुलाचा आहे. आणि आपण नेहमी म्हणतात की माझ्या प्रत्येक शनिवारात एकच विषय आहे, तो म्हणजे शेती.
0: शेती हा माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. देवळूबंद दोन आता परीक्षा देवाची, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणारा चित्रपट केलाय मी आणि त्यांनी थांबतील पण अशी माझी धारणा आहे. माझ्या स्नेहलनीच त्यात मुख्य भूमिका केलेली आहे आणि तुम्ही कायम तिचं काम लक्षात ठेवाल असं काम आहे.
2: बऱ्याचदा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये शेतीविषयक प्रश्न दाखवले जातात किंवा शेतकऱ्यांची व्यथा दाखवली जाते, परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: परमेश्वरासोबत
2: परमेश्वराला वेठीस धरून त्याची परीक्षा घेऊन शेतीच्या प्रश्नांवरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: शेती, महाराष्ट्रातला ग्रामीण भाग, शेतकरी, त्यांच्या जमिनी, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय म्हणून मी न चुकता माझ्या प्रत्येक सिनेमात तो घेतो. त्यामुळे विदाऊट शेतकरी आणि देऊळबंद भाग दोन तर हा विषय तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून हा सिनेमा 100% शेतकऱ्यांना डेडिकेट केलेला आहे.
1: वा, खूप छान आहे. तसंच प्रत्येकच सिनेमातून हे डेडिकेशन आपल्याला दिसतं आणि पुढेही खूप मोठ्या अपेक्षा निश्चित आहेतच. तूर्त या वळणावर एक गाणं आपण ऐकूया तुमच्या आवडीचं.
0: साहजिकच आता शेती आणि शेतकरी विषय निघाला तर शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं आणि ते लिहिलं सुद्धा होतं प्रणित दादानीच, प्रणित कुलकर्णीनीच. एका ठोक्यात म्हणतो ना, एका बैठकीत लिहिलेलं गाणं, एक टाकी लिहिलेलं गाणं आहे ते आभाळा आभाळा.
1: हो,
0: म्हणजे शेती करणारा माणूस किंवा पोरासाठी त्याचा बाप आभाळापेक्षा मोठा असतो. बाप हेच आभाळ असतं
1: क्या बात
0: कुणासाठी. तर त्यामुळं आज जसं माझे वडील आहेत तसं हे आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे प्रणित दादांनी लिहिलेलं आभाळा आभाळा.
1: आणि
0: नरेंद्र भिडेनी संगीतबद्ध केलेलं.
1: बरोबर.
0: नरेंद्र भिडे पण आज या जगात नाही, तोही कोरोना काळात गेला. गीतकार प्रणितही त्या काळात गेला, पण त्यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं आजही प्रत्येक वडिलाला समर्पित.
1: नक्की ऐकूया.
3: आभाळा.

0: केरळ गाण्याला जाण्यापूर्वी बापाचा आपण उल्लेख केला, बाप आभाळच असतो असा उल्लेख आपण केला. एक फक्त आठवण आपल्या मागच्या ध्वनिमुद्रणाची सांगतो, स्नेहलताईंनाही मुद्दाम त्याची आठवण करून देतो की पहिल्या ध्वनिमुद्रणानंतर विशेष गीतगंगा या कार्यक्रमाच्या सर म्हणाले होते की मला याचं कौतुक आहे की हा माझा कार्यक्रम रेडिओवर जाणार आहे, सगळं जग तर ऐकेलच, मी अनेक ठिकाणी अनेक माध्यमांमधून लोकांना भेटत असतो पण माझे वडील ते बघत नाहीत, आजचा कार्यक्रम मात्र ते खाटीवर पडून रेडिओवर नक्की ऐकते. केवढं कौतुक त्या बापाच्या ऐकण्याचं पण त्यातनं जाणवलं होतं. आता दुसरा जो मुद्दा तुमच्याकडे वळताना येतोय की तुम्ही 11 वर्षांचा ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं, काय तर आपलं मूल 11 वर्षाचं झालं की आपल्याला परत एकदा आपल्या याच्याकडे वळता येईल. या सगळ्यामध्ये या 11 वर्षांमध्ये बाप कुठे कुठे होता, प्रवीण सर कुठे कुठे होते त्या 11 वर्षांमध्ये?
1: नाही, तो कमी होता, संसारामध्ये कमी होता. तो बाहेर स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी झटत होता, त्यामुळे घरीही शक्यतो मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच होतो. त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं की त्याला ते हे आहे की जाणीव आहे की आपण नव्हतो, म्हणजे त्याच्या जन्माच्या पासून त्याचं लहानपण त्यांनी खूप मिस केलेलं आहे. पण अर्थातच भविष्यासाठीच सगळं धडपड चाललेली होती, पण तो नव्हता जास्त.
2: तरी पूर्ण वेळ सिरियलचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नाटकाचे दौरे, इकडून तिकडं तिकडून इकडं, हे असंच चालू असायचं. त्यामुळं मी खूप बाहेर असायचो, त्यामुळं मी खरंच त्याचं बालपण मिस केलंय.
0: खरंच आहे, पण तरी त्यातल्या त्यात अशा काळातल्या ज्या छोट्या छोट्या भेटी असतात त्या तर कायमस्वरूपी लक्षात राहतात. एखादी महिन्यानंतर झालेली भेट, खूपदा आपण संदीप खरेंच्या आवाजातल्या सलील कुलकर्णींच्या संगीत निदर्शनातल्या अनेक रचना बापावरच्या बघतो, ती मुलगी 8-8 दिवस बापाला भेटतच नाही, दिसतच नाही, अशा अर्थाच्याही त्या सगळ्यात अनेक आपल्याही कथानकांमधून अशी वाक्यरचना आली आहेत, गाणी आली आहेत. तो काळ तुमच्यासाठी कसा गेला, थोडंसं दूर राहणं कामाच्या निमित्तानं असं एक आधार होताच की आई त्याच्यासोबत आहेच आहे, पण एक बाप म्हणून त्यावेळेस काय काय विचार करत होता?
2: खूप अवघड परिस्थिती असते ही.

लाजरी आज परीणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी.

अजून आठवतो, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

अगदी चटका लावून जाणारी ही रचना आहे प्रवीण सर. ही कामं करताना आपण दमत होता एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, अभिनेता म्हणून आणि सोबतच एक बाप म्हणूनही. याविषयी आपण बोलूच या, पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुढच्या भागाची सुरुवात याच मुद्द्यापासून करूया. आजच्या भागातून निरोप घेतोय. तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग तिसरा. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: शो आमची आम्ही ही कार्यक्रम मालिका आपण ऐकली. संवादकांनी सादर करते होते संजय भुजबळ. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता दुपारचे 3 वाजतायत. या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आणि पूजा बवलेचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील मुंग्यांची भाषा ही कथा. लपलेल्या जागेवरूनच थोडीशी मान वर करून तिनं हळूच सभोवार पाहिलं. आसपास कुठं साथीदारांची चाहूल नव्हती, तरी ते जवळच कुठंतरी लपले असणार याची तिला खात्री होती. मान उंचावून तिनं दूरवर नजर टाकली. नजरेच्या टप्प्यात कुणी शत्रू दिसत नव्हता, पण तरीही सावधगिरी म्हणून आवाज होऊ न देता जपून ती दडलेल्या ठिकाणाहून बाहेर आली. मोकळ्या जागेत आल्यावर पुन्हा एकदा तिनं भोवती कुणी दिसतंय का ते पाहिलं. सर्वत्र सामसूम होती. शत्रू नव्हता, पण साथीदारांचा

ही पत्ता नव्हता. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. अन्नाचा शोध घेणं जरुरीचं होतं. लटपटत्या पायांनी ती हळूहळू पुढं सरकू लागली. जेमतेम 10-12 पावलं चालली असेल तेवढ्यात तिला ते दिसले, तिचा जीव घ्यायला टपलेले शिकारी. तिनं आपली पावलं मागे वळवली, पण आता लपलेल्या ठिकाणी जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी तिला पाहिलं होतं नक्कीच. एकटीनं चौघांशी सामना करण्यास ती असमर्थ होती. साथीदारांची मदत मिळाली तरच जगायची शक्यता होती. तिनं साथीदारांना साथ घालण्याचा एक दुबळा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडला नाही. तिनं नेटानं प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शत्रू आता जवळ आला होता. चौघांनी चारी बाजूंनी तिला घेरलं. कसं तरी करून साथीदारांना संदेश पाठवायला हवा होता. आणखी फार तर 4-5 क्षणांचा अवधी होता हाताशी. जीवाच्या आकांतानं तिने केलेल्या धडपडीचा काही उपयोग झाला नाही. तिची हाक साथीदारांपर्यंत पोहोचू शकली नाही. आता शत्रू अगदी नजीक येऊन पोहोचलेला. त्यांचे लाल भडक डोळे आणि कराल जबडे तिला दिसले. ती मुंगी मागच्या 2 पायांवर उभी राहिली. पुढचे 4 पाय वर करून तिनं बचावाचा पवित्रा घेतला. दुसऱ्याच क्षणी तिच्या पाठीतून वेदनेचा आगडोंब उसळला. तिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या मुंगीनं आपले तीक्ष्ण सुळे तिच्या शरीरात रोवले होते. कठड्याला रेलून हौदात वाकून पाहत असलेल्या डॉक्टर लाडांनी सुस्कारा सोडला. फुकट, सगळा प्रयोग फुकट. ते पुटपुटले. मूर्ख लेकाच्या, काडीचीही अक्कल नाही. कठड्याच्या दुसऱ्या बाजूला उभी असलेली त्यांची बायको त्यांच्याकडे पाहत होती. डॉक्टरांच्या अंगावरचे कपडे मळके चुरगळलेले होते. ठिकठिकाणी चिखलाचे डाग पडलेले. त्यांच्या गालांवर आणि कपाळावरही मातीचे पट्टे उमटले होते. केस धुळीनं भरलेले होते, पण तिकडं त्यांचं लक्ष नव्हतं. कठड्याच्या आत पालापाचोळ्याच्या ढिगात दडलेल्या वारुळातल्या मुंग्यांकडे ते एकाग्रपणे पाहत होते. काय झालं एवढं चिडायला? बायकोनं विचारलेल्या या प्रश्नाकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. अहो, मी तुमच्याशी बोलते. काय झालं विचारतीये मी. कठड्याच्या बाजूनं तरातरा पुढे येत ती म्हणाली. काय म्हणालीस? एकदम भानावर आल्यासारखं करत डॉक्टर म्हणाले. हातातली काठी त्यांनी समोरच्या वारुळात जोरानं खुपसली. मातीचं एक ढेकूळ खाली पडलं. मुंग्यांचा एक थवा तिथून भस्कन बाहेर आला आणि सैरा वैरा इकडे तिकडे धावू लागला. मी म्हणते, पुरे झाले आता तुमचे हे मुंग्यांवरचे प्रयोग. घरात जिकडे पाहावं तिकडे सगळ्या मेल्या मुंग्या. जरा कुठं काही स्वयंपाकातला पदार्थ बाजूला ठेवायचा अवकाश, लागल्यास त्याला मुंग्या. आता एक रॉकेलचा मोठा डबा आणून या वारुळावर ओतून काडी लावून देते झालं. वैताग आलाय तुमच्या या प्रयोगानं. अगं अगं, काहीतरी काय बोलतेस? या काय साध्या सुध्या मुंग्या वाटल्या तुला? या खास आफ्रिकेतून मागवलेल्या मुंग्या आहेत, ठाऊक आहे ना तुला? डॉक्टर घाईघाईनं म्हणाले. चष्मा काढून हातात घेत त्यांनी काचांवरची धूळ अंगरख्याच्या बाहीला पुसली. हो, चांगलंच ठाऊक आहे, त्यांची बायको ठसक्यात म्हणाली. काल यातलीच एक मुंगी मला चावली तर वाटाणे एवढी मोठी गांधी आली होती. रात्रभर नुसती आग आग होत होती. मग बरनाल तरी लावायचंस. डॉक्टरांच्या स्वरात सहानुभूती असली तरी ती आपल्याला झालेल्या वेदनेपोटी नसून आपण खरोखरच मुंग्या जाळून टाकल्या तर काय होईल या विचारानं खरं तर ते जास्त कासावीस झाले आहेत हे मनात येऊन ती अधिकच भडकली. काही नको एवढी काळजी करायला बायकोची. मी चांगली ओळखून आहे तुम्हाला. या प्रयोगापुढं तुम्हाला काही सुचत नाही. ना बायकोची पर्वा ना घरादाराची चिंता. या मुंग्या कसल्या? माझ्या आयुष्याला लागलेली वाळवी आहे झालं. अगं अगं, काय बोलतेस काय? डॉक्टर लाड वरमून म्हणाले. तुला माहिती आहे ना हा प्रयोग किती महत्वाचा आहे ते? तुला मी सांगितलं होतं, विसरलीस? विसरेन कशी? त्या दिवसापासनं तर आपल्या सुखी संसाराला कीड लागलीये. काय मिला तो प्रयोग? मुंग्यांची भाषा शिकायची म्हणे. मुंग्यांची भाषा? डोकं फिरलंय तुमचं झालं. डोंबलाची भाषा आलीय मुंग्यांना. डॉक्टरांची बायको संतापानं डॉक्टरांपुढे हात ओवाळीत म्हणाली. डॉक्टर क्षणभर हतबुद्ध झाले. मग समजावणीच्या सुरात सांगू लागले. अग, मुंग्यांची भाषा म्हणजे आपल्यासारखी बोली भाषा नाही काही. त्यांना काही आवाज करता येत नाही, येणार सुद्धा नाही, पण तरीही त्या एकमेकींना संदेश पाठवू शकतात, एक दुसरीशी बातचीत करू शकतात त्या उत्सर्जित करत असलेल्या सूक्ष्म गंधकणांद्वारे. हे गंधकण पकडून त्यांचा अभ्यास मी करतोय. वेगवेगळ्या परिस्थितीत त्या कोणती द्रव्य उत्सर्जित करून संभाषण करतात ते शोधायचा प्रयत्न करतोय.
आलं लक्षात.

हो, माहिती आहे. मागच तर सांगितलं होतं तुम्ही मला, पण आता गेली 2-2.5 वर्ष प्रयोग झाले. 1000 प्रकारच्या मुंग्या आणून झाल्या, पण झालं का काही? आली का मुंग्यांची भाषा तुम्हाला? तिनं डॉक्टरांच्या वर्मावर घाव घातला. डॉक्टरांनी खिन्नपणे मान हलवली. वाटतं तितकं ते सोपं नाही, ते म्हणाले. मी बनवलेली उपकरणं मुंग्यांनी वातावरणात सोडलेले गंधकण पकडून त्याचं विश्लेषण करू शकतात, तरी त्या गंधकणांच्या भाषेचा अर्थ लावणं मला अजून जमलं नाही खरं, आणि कधी जमणारही नाही. आहो, त्या मुंग्या त्या केवढ्या, इतके क्षुद्रजीव, त्यांना कसली आली आहे भाषा? लहान आणि मोठ्या सगळं मानण्यावर असतं हा गीता. आता बघ, मुंग्या माणसापेक्षा लाखो पट लहान असल्या तरी त्या बॅक्टेरियापेक्षा लाखो पट मोठ्या आहेतच ना, आणि बॅक्टेरिया व्हायरसपेक्षा लाखो पटीने मोठे आहेत. तेव्हा कुणीच कुणाला लहान मोठं म्हणू नये हे चांगलं. डॉक्टरांनी आता तत्वज्ञानाचा सूर लावला. पुरे झालं तुमचं तत्वज्ञान, कोण कुणापेक्षा किती मोठं आहे ते मला नका सांगू बाई, गीताबाई फणकारल्या. आपण कधीच मुंग्यांच्या पातळीवर जाऊन त्यांची भाषा आत्मसात करू शकणार नाही एवढं मला कळतं. त्यांना मुळी भाषाच नाही तर तुम्ही काय डोसका आपटणार त्यांच्या पुढं? उगाच फुकटची मेहनत झालं. डॉक्टर क्षणभर गप्प होऊन गीताबाईंकडे पाहत राहिले. मग हळू स्वरात म्हणाले, मला सुद्धा तुझं म्हणणं पटायला लागलंय थोडं थोडं. म्हणजे अर्थात तू म्हणतेस तशी त्यांना भाषाच नाही असं नाही मला वाटत. त्यांना भाषा आहे, नक्की आहे, गंधकणांनी बोलली जाणारी भाषा, पण त्या तिचा पुरेसा वापर करू शकत नाहीयेत. डॉक्टरांनी मुंग्या ठेवलेल्या हौदाकडे पाठ केली आणि कठड्याला टेकून शून्यात बघत ते म्हणाले, कदाचित तू म्हणतेस तेच खरं असेल. आपल्या साथीदारांशी बोलावं, मित्रांशी सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात, जोडीदारावरचं प्रेम भाषेनं व्यक्त करावं, हे त्यांना समजूच शकत नाही असं दिसतंय. त्यांची तेवढी कुवतच नाही आहे. गीताबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. बघा, मी म्हणत नव्हते कधीपासून, मला तर हे केव्हाच माहिती होतं, पण तुम्हाला हा साक्षात्कार केव्हा झाला? आत्ताच, डॉक्टर लाड विषण्ण स्वरात उत्तरले. सध्या मी करतोय त्या प्रयोगात 2 वेगवेगळ्या जातींच्या मुंग्या एकत्र ठेवून त्या एकमेकींशी संवाद करू शकतात का ते मला बघायचं होतं, पण तसा प्रयत्न सुद्धा त्या करताना दिसत नाहीत. सगळ्यांनी मिळून खेळीमेळीनं जगावं हे त्यांच्या डोक्यात शिरूच शकत नाही असं माझ्या लक्षात आलं आज. पुढं होत डॉक्टरांच्या हाताला हलकाच स्पर्श करत गीताबाई म्हणाल्या, बरं झालं तुम्हाला पटलं ते. चला आता स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्या, आज आपल्याला लग्नाला जायचंय, लक्षात आहे ना? कुणाच्या? डॉक्टरांच्या तोंडून शब्द निसटले. गीताबाईंचा पारा पुन्हा वर गेला. अहो, आपल्या अरुंधतीच्या. इतकं कसं हो विसरता? माझी भाची अरुंधती, आलं का लक्षात? हो. डॉक्टर लाड पडेल चेहऱ्यानं म्हणाले, आहे आहे, लक्षात आहे, आत्ता तयार होतो. चल मग नंतर बघू काय करायचं या मुंग्यांचं. ते त्यांचं काय करायचंय? वेगॉन स्प्रे मारून टाकला की काम खालास. आत्ता घेऊन येते, गीताबाई उत्साहानं म्हणाल्या. नको नको, अशी घाई नको, सध्या असू देत त्या. आणखी 8-15 दिवसांनी ठरवू काय करायचं ते. डॉक्टरांची आशा सुटत नव्हती. गीताबाईंचा काहीसा विरस झाला, पण आत्ता डॉक्टर आपल्याबरोबर लग्नाला यायला तयार आहेत आणि मुंग्यांवरचे प्रयोग बंद करायचं त्यांनी आश्वासन दिलं आहे, या 2 गोष्टींमुळे त्यांनीही फार ताणून न धरता मुंग्यांचं वारूळ लगेचच नष्ट करायचा आग्रह धरला नाही. बघा हं, त्यांनी डॉक्टरांना बजावलं, आणखी फक्त 8-15 दिवसांची मुदत मी तुम्हाला देते. तेवढ्या वेळात तुमचा प्रयोग यशस्वी झाला नाही तर कबूल, एकदम कबूल. 8-15 दिवसात या मुंग्या जर अशाच एक दुसऱ्याच्या जीवावर उठत राहिल्या तर मी स्वतःच्या हातानं वारुळावर रॉकेल ओतीन. मग तर झालं. रस्त्यावरचं भटकं कुत्र्याचं पिल्लू घरात घेऊन येणाऱ्या भाबड्या मुलाकडे पाहावं तसं गीताबाईंनी डॉक्टरांकडे पाहिलं. गीताबाईंबरोबर डॉक्टरांना पाहून लग्नघरी सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मुलीकडचे असूनही त्यांना आग्रहानं पहिल्या पंक्तीत बसवण्यात आलं. जेवण झाल्यावर हॉल बाहेरच्या खुर्चीवर ते जरा विसावले. विडा चघळीत वर्तमानपत्र चाळू लागले. सकाळी वर्तमानपत्र वाचायला त्यांना सवड झाली नव्हती. शेवटच्या पानावरच्या एका बातमीनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेचा एक उपग्रह शुक्रावर उतरला होता. शुक्रासंबंधी बरीच माहिती तो पृथ्वीकडे पाठवत होता. धुक्याचं पांघरूण सदैव लपेटून घेतलं असल्यामुळं पृथ्वीच्या या सर्वात जवळच्या ग्रहाबद्दल फारशी माहिती आपल्याला यापूर्वी मिळाली नव्हती. या उपग्रहानं पाठवलेल्या माहितीनुसार शुक्रावर

0: धातूचे दोन मोठे साठे शुद्ध स्वरूपात आहेत असं दिसून आलं. भाजून काढणारं तापमान असणाऱ्या आणि गंधकामलाचा पाऊस पडणाऱ्या या ग्रहावर शुद्ध स्वरूपात धातू आहेत या बातमीनं शास्त्रीय जगात प्रचंड खळबळ माजली होती. शुक्रावरच्या दाहक आणि तप्त वातावरणाला तोंड द्यायची ताकद कुठल्याच सामान्य धातूमध्ये नसल्यामुळं ते धातू प्लॅटिनम सारखे कणखर धातू असावेत असा वैज्ञानिकांचा अंदाज होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या शुद्ध स्वरूपात प्लॅटिनम सापडणं शक्य नाही असंही मत बऱ्याच शास्त्रज्ञांनी मांडलं होतं. या दोन धातूंच्या साठ्यांचं स्वरूप काय असावं हे गूढ आज तरी शास्त्रज्ञांना उमगत नव्हतं.
1: काय डॉक्टर साहेब, जेवण झालं ना?
0: त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांना विचारत होते. दुसऱ्या पंक्तीतली मंडळी हळूहळू भोजनगृहाबाहेर पडू लागली होती. हो झालं ना, पहिल्याच पंक्तीत बसलो होतो. डॉक्टर वर्तमानपत्रातून डोकं वर काढत म्हणाले,
1: चांगलं होतं नाही जेवण?
0: तोंडात विडा असल्यामुळं त्यांचे उच्चार काहीसे बंगाली वळणावर गेले होते. त्यांनी डॉक्टरांच्या शेजारच्या खुर्चीवरच बैठक मांडली. हो ना, झकासच होतं. विशेषत नेहमीच्या मसाले भात, जिलेबी, बटाट्याची भाजी, आळूचं फतफतं या लग्नी बेताला फाटा देऊन नव्या पद्धतीचा बेत होता ते फारच आवडलं मला, डॉक्टर समाधानानं म्हणाले.
1: मला सुद्धा छान वाटलं, उंदीओ तर फक्कडच झालं होतं,
0: ढेकर देत त्यांनी वाखाणणी केली. आपण ऐकत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
2: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.

0: डॉक्टरांच्या हातातल्या वर्तमानपत्राकडे बघत ते म्हणाले,
1: काय पेपर वाचत होतात, मी डिस्टर्ब केलं काय?
0: छे छे, सहज आपलं जरा चाळत होतो झालं.
1: काय म्हणते शिखर परिषद?
0: शिखर परिषद? डॉक्टरांचं पहिल्या पानावरच्या बातमीकडे लक्षच नव्हतं.
1: बुश आणि गोर्बाचेवची हो, पण तुम्ही काही म्हणा, गोर्बाचेवनं सुरू केलेलं मोकळं वारं इतिहासात क्रांती घडवून आणणार. निदान अण्वस्त्रांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन फार शहाणपणाचा आहे, आपला सलाम त्याला.
0: कसला शहाणपणाचा दृष्टिकोन? जेवण घरातून बाहेर पडलेल्या दुसऱ्या एका ओळखीच्या गृहस्थांनी चर्चेत भाग घेतला. आहो, सगळी सोंग झाली.
1: असं कसं म्हणता? अहो, अण्वस्त्रांची कपात करायला हवी असं त्याला कळकळीनं वाटतंय.
0: कुठली आली आहे कळकळ? अमेरिकेनं स्टार वॉरचा बेत रचला तेव्हा मग ताळ्यावर आला रशिया.
1: हे मात्र नका सांगू मला, स्टार वॉर मध्ये काही दम नव्हता,
0: बडे जावत जास्त होता.
1: काय डॉक्टर साहेब, खरं आहे ना मी म्हणतोय ते?
0: बरंचसं तथ्य आहे तुमच्या म्हणण्यात. अणुयुद्ध चालू झालं तर अमेरिका सोडाच, पण जगातला कुठलाच देश वाचू शकणार नाही. डॉक्टर लाड आपलं लाडकं मत पुन्हा ठासून सांगू लागले.
1: आओ, पण हे रशिया अमेरिकेला पटायला हवं ना.
0: रशियाला पटू लागले असं दिसतं, पण अमेरिकेचं काय?
1: पटेल हो, हा बुश काय करतो बघायचं. रेगन होता तर काही शक्य नव्हतं हे. मला नाही वाटत तसं. हे सगळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष एकाच माळेचे मणी. रेगन काय आणि बुश काय, सगळे सारखेच. हे बाकी बरोबर बोलला ता. मी तर म्हणेन अमेरिकेचंच कशाला, सगळे राजकारणी इथून तिथून सारखेच ढोंगी. युद्ध हवं असं सगळ्या जणांना मनातून वाटतं असं नाही म्हणायचं मला, पण निदान युद्ध होणार अशी हवा निर्माण होणं बहुतेकांच्या हिताचं असतं. वरवर मात्र तोंडात शांततेची भाषा.
0: तुम्हाला एक सांगू का? त्यांच्या शेजारी बसलेल्या आणखी एका माणसानं मध्येच चर्चेत तोंड घातलं. सगळ्या मानवजातीचा इतिहासच मुळी रक्तानं भरलेला आहे. गेली हजारो वर्ष माणूस स्वतःचं व दुसऱ्याचं रक्त सांडत जगला. मोठी लढाई झाली नाही असं दशक सुद्धा इतिहासकारांना सापडत नाही.
1: मग युद्धखोर माणूस काय असा अचानक बदलेल का?
0: कस बोललात? अहो, फार दिवसात लढाई झाली नाही तर माणूस

लढाई करायची फुरफुरी येत असावी. आम्हाला जेवणानंतर सिगरेट प्यायची तलफ येते ना तशी. खिशातून सिगरेटचं पाकिट काढत तो म्हणाला. सगळीकडे हशा पिकला. वा वा वा, आओ कुणीतरी म्हटलंच आहे की मानवाची सहज प्रवृत्ती अथातो ब्रह्मजिज्ञासा आहे म्हणतात, ते चूक आहे. त्यांची सहज प्रवृत्ती आहे अथातो युद्ध जिज्ञासा. डॉक्टरांना एकदम त्यांनी आफ्रिकेतून आणलेल्या मुंग्यांची आठवण झाली. त्यांच्या मनात आलं, माणसाची सहज प्रवृत्ती काय असेल ती असो, पण त्या मुंग्यांना युद्धाची अनावर खुमखुमी आहे हे नक्की. अहो, मी तुमच्याशी बोलते. मुंग्यांच्या वारुळाकडे टक लावून पाहत असलेल्या आपल्या नवऱ्याच्या कानाशी गीताबाई ओरडल्या. हो, डॉक्टर दचकून म्हणाले, मी ऐकतोय. हो, काय करताय? मला वाटतं पुरे झाला तुमचा हा प्रयोग आता. गीता, डॉक्टर विमनस्कपणे म्हणाले, तुम्ही 15 दिवसांपूर्वी मला कबूल केलं होतं, आठवलं? आणखी 8-15 दिवसांनी प्रयोग बंद करेन म्हणून वचन दिलं होतं, हो की नाही? पण आता पण नाही आणि बिन नाही. झाला का तुमचा प्रयोग यशस्वी? आली का तुम्हाला मुंग्यांची भाषा? आता पुरे झालं म्हणते ना मी. डॉक्टरांनी काही प्रतिवाद केला नाही. आपला प्रयोग यशस्वी झाला नाही हे त्यांना जाणवत होतं. त्या मुंग्या बोलत नाहीत, बोलू शकत नाहीत आपल्या शत्रूशी सोडाच, पण मित्रांशी सुद्धा त्या कधी संवाद साधू शकणार नाहीत हे उघड होतं. ती त्यांची प्रवृत्तीच नव्हती, युद्धाची त्यांना जबरदस्त भूक होती. त्या मुंग्या नव्हत्याच जणू, युद्ध पिपासू मानवाची ती लहान आवृत्ती होती. हे बघा, डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघितल्यावर गीताबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या, तुम्ही प्रयोग करू नका असं मी नाही म्हणत. तुम्ही प्रयोगासाठी निवडलेली ही जनावरं, या मुंग्या, प्रयोगाला योग्य नाहीत. बरोबर आहे तुझं म्हणणं, डॉक्टर खिन्नपणे म्हणाले. हा प्रयोग पुढं रेटण्यात काही अर्थ नाही. कसं बोललात? गीताबाईंचा चेहरा उजळला. आता मला जरा मदत करा. हा मी बेगॉन स्प्रेचा डबा आणलाय, तो मी या वारुळावर ओतते. तुम्ही हा पंप हातात घ्या, मुंग्या हौदाच्या बाहेर पडायला लागल्या तर त्यांच्यावर मारा, चालेल? मग त्यांचं लक्ष डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे गेलं. त्यांचा चेहरा दुःखानं झाकळून गेला होता. नाही तर असं करा, त्या काळजीनं म्हणाल्या, तुमच्या हातून काही हे व्हायचं नाही. तुम्ही बाहेर जाऊन वाचत बसा, मी काशीनाथच्या मदतीनं करीन हे साफसूफ सगळं. जा आता, काशीनाथला तेवढं पाठवून द्या. हळूहळू चालत डॉक्टर लाड बाहेर आले. स्वतःच्या डोळ्यांनी मुंग्यांची तडफड त्यांना पाहावली नसती. काशीनाथला आत पाठवून त्यांनी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्या पानावरच ठळक बातमी होती. शिखर परिषद फिसकटली. शुक्रावरच्या धुक्याआड दडलेल्या त्या प्रचंड यंत्रानं आपली संदेशवाहक यंत्रणा जवळच्याच एका दुसऱ्या यंत्राकडे वळवली. प्लॅटिनमची ती प्रचंड तबकडी 30 अंशातून हलली आणि मग स्थिर झाली. त्या यंत्राला जोडलेल्या संगणकाकडून दुसऱ्या यंत्राच्या संगणकाला संदेश जाऊ लागला. काय, तुझं काय म्हणणं आहे? दुसऱ्या यंत्राची तबकडी किंचित थरथरली. अरे, मी तुला संदेश पाठवला, उत्तर दे ना. दुसऱ्या यंत्रानं फक्त ऐकतो आहे अशा अर्थाचा संदेश पाठवला. क्षणभर थांबून पहिल्या यंत्रानं संदेश पाठवला, मला वाटतं पुरे झाला आपला हा प्रयोग. या लोकांना आणखी संधी देणं म्हणजे वेळेचा अपव्यय नाही का? पण आता आणखी कसला पण? पृथ्वीवरच्या अण्वस्त्र साठ्यात आणखी भर पडली आहे. आता तर त्याची एकूण शक्ती पृथ्वी 10-10 भस्म करेल एवढी झाली आहे. आपल्याला आपल्या रचनाकारांनी ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली गेली आहे. आता हा प्रयोग बस झाला. तुला काय वाटतं? मला काहीच समजत नाही. असं कसं? एक संगणक कदाचित चूक करेल म्हणून आपल्या रचनाकारांनी एकास दोन संगणक इथे ठेवले. तुला माझं म्हणणं मान्य नसल्यास तसं सांग. तसं नाही रे, तुझं म्हणणं तर्कसंगतच आहे, पण हे बघ, 70 वर्षांपूर्वीच दुसरं महायुद्ध चालू झालं. तेव्हा आपण या विषयावर चर्चा केली होती. पृथ्वीवर राहणाऱ्या या प्राण्यांच्या युद्धखोरपणाबद्दल माझी तेव्हाच खात्री पटली होती, पण तुझी आशा सुटत नव्हती. म्हणून मग आणखी काही वर्ष थांबून बघायचं ठरवलं होतं. कदाचित समृद्धी आल्यावर हे प्राणी सुधारतील असं तुला वाटत होतं, पण झालं का काही? खरं आहे तुझं, या प्राण्यांकडे भाषा आहे पण ती ते वापरूच शकत नाहीत. ती त्यांची प्रवृत्तीच नाही, युद्धाची त्यांना जबरदस्त भूक आहे. मग
आपला प्रयोग फसला हे

तुला आता तरी मान्य आहे का? दुसऱ्या संगणकानं काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा पहिला संगणक म्हणाला, हे बघ, आपण हा प्रयोग थांबवू असं मी म्हणत नाही. आपण प्रयोगासाठी निवडलेली ही जनावरं, हे मनुष्य प्राणी त्यासाठी योग्य नाहीत. आपण दुसऱ्या एखाद्या सूर्यमालेत जाऊन तिथल्या प्राण्यांवर प्रयोग करू. इथला प्रयोग पुढं रेटण्यात काही अर्थ नाही. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण जाण्यापूर्वी हा ग्रह साफसूफ करावाच लागेल. पहिल्या संगणकाला जोडलेली प्लॅटिनमची तबकडी काहीशी थरारली. इतक्या वर्षांच्या निरीक्षणामुळं नाही म्हटलं तरी माझं मन या प्राण्यात गुंतलं आहे. त्यांचा विनाश होताना मला बघवणार नाही. त्यांचा विनाश तर होणारच आहे. आपण केला नाही तर ते स्वतःच आपला विनाश ओढवून घेतील. नाहीतर तू असं कर, तू प्रवासाला सुरुवात कर, मी हे सगळं आवरून तुला येऊन मिळतो. मग आपण जीवसृष्टी असलेल्या दुसऱ्या एखाद्या ग्रहाकडे जायला निघू. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील मुंग्यांची भाषा ही कथा ऐकली. मी पूजा बवले कार्यक्रमात आता आपला निरोप घेते. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सुबोध जावडेकर लिखित मुंग्यांची भाषा ही कथा ऐकलीत. वाचक स्वर पूजा बवले यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: आम्ही
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
2: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो.
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना
2: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी

0: अडीच वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
3: इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवू

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून छान प्याव.
4: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
4: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
6: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
7: पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
8: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
8: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
9: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
8: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
9: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
8: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
9: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
8: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
9: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
8: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
6: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सरस्वती नंदन यांची रचना, स्वर सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत कमलाकर भागवत यांचं.

0: लुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुना गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: श्रोते हो, आत्ताच आपण मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत ऐकलत. आवाज होता आशा भोसले यांचा आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया. आवाज आहे वसंतराव देशपांडे यांचा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: श्रोते हो, आता जनजागृतीपर एक निवेदन.

निवेदन ऐकूया. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं यासारख्या गोष्टी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया.

0: आम्ही
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
0: उन्हो ना
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: श्रोते हो, याबरोबरच पुन्हा ऐकेअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
5: पुन्हा ऐकेअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेअर मिशन हेल्दी आईज.
6: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: संध्याकाळचे 6 वाजले आहेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
7: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय गृह विभाग आणि राज्य गृह विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय गृह विभाग आणि राज्य गृह विभागाकडून 360 स्वयंसेवकांना क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या अंतर्गत पाठ्यक्रम पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस सीमेवर भूदल, नौदल आणि वायुदलाचं सैनिकी बल कर्तव्य करत असतातच, परंतु प्रत्यक्ष नागरिकांमध्ये युद्धाच्या परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलांची भूमिका ही फार महत्वाची असते. याच धर्तीवर हे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या खाण आणि खनिजे विकास आणि विनियमन अधिनियम 1957 अंतर्गत राज्य शासनाला गौण खनिजासंबंधी नियम तयार करण्याचे तसंच स्वामित्व धन निश्चित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य शासनानं महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 लागू केले असून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी गौण खनिजावरील स्वामित्व धन वसुलीचं जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी 350 कोटी रुपयांचं महसूल उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मंजूर परिमाणापेक्षा जास्त उत्खनन होणार नाही यासाठी उत्खनन स्थळांची वेळोवेळी पाहणी करून ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महसुली विभागाने दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करणं आवश्यक असून विभागीय आयुक्तांना आवश्यकतेनुसार विभागाअंतर्गत जिल्ह्यांच्या उद्दिष्टांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील गाई म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन अधिनियम 2023 लागू केला आहे. मात्र अद्याप क्षेत्रीय स्तरावरील खासगी कृत्रिम रेतन सेवादाता आणि संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधितांवर या अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत.

0: कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या त्यांच्या कारकिर्दीदरम्यान पुणे महानगरपालिकेला स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट तसंच सर्वोत्तम कार्यपद्धतीसाठीचा हुडको पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जनगणना 2027 अंतर्गत घर यादी आणि घरगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुणे पिंपरी चिंचवड शहरात 16 मे पासून सुरू झाली असून ही प्रक्रिया 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी प्रगणकांना योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावं तसंच स्वनोंदणी केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंनोंदणी क्रमांक उपलब्ध करून द्यावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास कामांचं नियोजन, सुविधा वितरण तसंच सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करतं. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अचूक माहितीमुळे भविष्यातील शहर विकासाला दिशा मिळेल असं उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मे रोजी आयोजित करण्यात आला असून मसाप जीवनगौरव पुरस्कारानं ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव केला जाणार आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. दुपारी 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचं मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं स्वतःहून पुढाकार घेत आपला अभिप्राय नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला देशात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त डॉ विजय सूर्यमावशी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. अभिप्राय नोंदवण्यासाठी नागरिकांनी cf.sbmurban.org या संकेतस्थळाला भेट देऊन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश ढगाळ राहिल्यानं उष्णतेपासून थोडी उसंत मिळाली. उद्या कमाल तापमान 38 तर किमान 24 अंश सेल्सिअस राहून दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी गीता दत्त यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं आर पार चित्रपटातलं हे गीत. 1954 मध्ये प्रदर्शित झालेला आर पार हा हिंदी भाषेतील नॉयर कॉमेडी चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मदत केली होती गुरुदत्त यांचेच भाऊ आत्माराम यांनी. या चित्रपटाची खासियत म्हणजे यातलं प्रत्येक पात्र, जी त्याची मूळ भाषा आहे, जे त्याचं मूळ ठिकाण आहे, ज्या पद्धतीने त्याचं संगोपन आणि शिक्षण झालेलं आहे त्याच भाषेत बोलतं. एकसारखी हिंदी बोलण्याऐवजी थोडी पंजाबी, थोडी फारसी, थोडी उर्दू, थोडी बंबई आणि काही प्रमाणात तोडकी मोडकी इंग्रजी अशा भाषांचा वापर या चित्रपटात केला. म्हणूनच की काय, कॉस्मोपॉलिटियन म्हणून त्या काळी सुद्धा ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये हा चित्रपट खूप चालला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर पार या चित्रपटातली गाणी देखील खूप लोकप्रिय झाली. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अल्बमच्या यादीत या चित्रपटाच्या गाण्यांना 34वा क्रमांक मिळाला, तर 7व्या मिर्ची म्युझिकल अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्तम अल्बम ऑफ गोल्डन एरा म्हणून त्याला नाव देण्यात आलं. गुरुदत्त यांनी संगीत दिग्दर्शक ओपी नय्यर यांना क्वाईस क्वाईस क्वाईस या आंतरराष्ट्रीय गाण्याचं रुपांतर या चित्रपटासाठी हिंदीत करायला सांगितलं होतं, ज्यावरून बाबूजी धीरे चलना हे सुप्रसिद्ध गाणं ओपी नय्यर यांनी बनवलं. त्या काळातील अनेक स्टुडिओ बाउंड चित्रपटांपेक्षा वेगळे लोकेशन्स आर पार या चित्रपटात वापरले गेले होते, ज्यामुळे प्रेक्षकांना त्या स्थळांचा अस्सल अनुभव घेता आला. कॅमेरामन व्ही के मूर्ती यांच्या कॅमेरा वर्कमध्ये झूम इन, पॅन आणि फॉलो थ्रू शॉटचा वापर करण्यात आला, जो त्या काळी भारतीय चित्रपटांसाठी अग्रणी ठरला आणि म्हणून एक नॉयर लुक भारतीय चित्रपटांना मिळाला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता जाता जाता ऐकूयात मजरू सुलतानपुरी यांचं शमशाद बेगम यांच्या स्वरातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आर पार चित्रपटातलं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महानंदा चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: सांगती ऐका या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत वसंत पवार यांचं.

भैरन फेटन पाठित शमला हार गोड तू मजसी गमला मजसी गमला मजसी गमला जिला बताय

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर देवबाप्पा चित्रपटातलं हे बालगीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या युगलस्वरात मुरलीधर माळे यांचं गीत ऐकूया। संगीत आहे ऋषिराज यांचं आणि चित्रपट बन्या बापू।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसारे यांचं. संगीत आहे वसंत पवार यांचं, स्वर मधुबाला यांचा आणि चित्रपट अवघाची संसार.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 आणि 17 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 37वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 37वा श्लोक. या गीता श्लोकाचा अर्थ असा आहे, युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईत म्हणतात, मेल्याने भोगीसी स्वर्ग, जिंकिल्याने महितळ. म्हणून अर्जुना उठ, युद्धास दृढ निश्चय. या अध्यायात 6व्या श्लोकात आम्ही युद्ध करणं अगर न करणं यापैकी काय श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळत नाही, अशी स्वतःच्याच निश्चयाबद्दल शंका अर्जुनाच्या

मनात आलेली होती. त्याच्या या शंकेचं निरसन करताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, या धर्मयुद्धात अर्जुन मारला गेला तर त्याला निश्चितच स्वर्ग प्राप्त होईल आणि अर्जुन जिंकला तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल. अर्थात युद्ध केल्याने दोन्ही दृष्टीने अर्जुनाचाच फायदा निश्चित आहे आणि जर अर्जुनाने युद्ध केलं नाही तर दोन्ही बाजूंनी म्हणजे स्वधर्माचरण केलं नाही म्हणून पाप लागेल आणि सर्वत्र अपकीर्ती होऊन अर्जुनाचंच नुकसान होईल. म्हणून युद्ध करणं हेच जास्त श्रेयस्कर आहे. या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कौंतेय असं संबोधलंय, कारण माता कुंतीनी श्रीकृष्णाला सोबत घेऊन पांडवांना युद्ध करा असा संदेश पाठवला होता. माता कुंतीची आणि तिने दिलेल्या संदेशाची आठवण या निमित्ताने श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिली. भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वर माऊलींनी या संदर्भात अर्जुनासाठी म्हटलेलं आहे, देखे स्वधर्म हा आचरता दोषू नासे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची, सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता अडळीजे, परी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे. अर्जुना, नावेमुळे कोणी बुडेल का? कारण बुडत्याला आधार देते ती नाव. तसा अर्जुनाचा स्वधर्म आहे, सरळ वाटेने चाललो तर अडखळणारच नाही आणि स्वधर्म ही सरळ वाट आहे. चालता येत नसेल तर सरळ मार्गातही माणूस पडेल. तुझं क्षात्र धर्म पालन तू असं खिन्न होऊन केलंस तर ते चालता न येणाऱ्या माणसासारखं अडमडणं होणार आहे. शास्त्र सांगतं, स्वधर्माचं आचरण केलं असता सर्व पातकं नाश पावतात. माऊली म्हणतात, अमृते तरीच मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हेतुकपणे. म्हणून तुझ पार्था हेतु सांडोनी सर्वथा, क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. माऊली म्हणतात, जसं अमृतात विष मिसळलं गेलं तर मृत्यू येतो, तसंच जेव्हा कोणतीही आशा अपेक्षा इच्छा अनिच्छा स्वधर्मात मिसळल्या तर स्वधर्माच्या आचरणात दोष लागतो. म्हणून अर्जुनाने मनातून हेतू पूर्णपणे काढून टाकून निर्हेतुकपणे म्हणजे यश अपयश याची चिंता न करता क्षमावृत्तीने युद्ध केलं तर त्याला निश्चितच पाप लागणार नाही. अर्जुनाने जन्ममृत्यूचा बाऊ केला होता आणि त्यावर आधारित कर्तव्याची निवड तो करत होता. पण कर्तव्याची निवड करताना कोणाचंही जगणं मरणं हा विचार महत्वाचा नाही. अशा संभ्रमात असलेल्या अर्जुनाच्या अहंकाराला श्रीकृष्णाने फुंकर मारली आहे. या श्लोकावर भाष्य करताना लोकमान्य टिळक गीता रहस्यात म्हणतात, युद्धात मरण आलं तरी स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकल्यास राज्य प्राप्त होईल, म्हणजे दोन्हीही लाभदायकच आहेत. म्हणून परिणामी चिंता न करता निश्चयाने कर्तव्य कर्म करावं, कारण यामुळे कोणताही परिणाम अंती हितकारकच ठरतो. शरीर केंद्रित वृत्ती आणि मृत्यू संकल्पना या दोन्हींचा परिणाम सर्व कर्मावर होतो, यामुळेच कर्तव्याचं विस्मरण होतं. श्रेष्ठ व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याचंच पालन करतात, किंबहुना स्वतःच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नसते आणि मृत्यूची भीतीही नसते, म्हणूनच ते कर्तव्याचं पालन करू शकतात. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या हृदय दौर्बल्याबद्दल निर्भत्सना केली आणि युद्ध न करता स्वस्थ बसणं कसं चूक आहे हे अनेक युक्तिवाद करून पटवून देण्याचा प्रयत्न केला. भगवंत अर्जुनाला म्हणतात, युद्धात विजय मिळेल की पराभव होईल, मृत्यू येईल का, या पुढच्या घटनांचा विचार आता रणांगणावर उभं राहिल्यावर करणं योग्य नाही. ते क्षात्र वृत्तीला शोभणारं नाही. इतकं निश्चित की स्वतःहून चालत आलेल्या युद्धात जिंकलो तर राज्यप्राप्ती निश्चितच आहे, हरलो मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती निश्चित आहे. आणि म्हणूनच माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील, म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. माऊली म्हणतात, या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर रणात लढताना मरण आलं तर तू सहज स्वर्ग सुख पावशील, म्हणून अर्जुना पाप पुण्य मृत्यू इत्यादी गोष्टींची चिंता करू नको, घे ती धनुष्य आणि हो सज्ज युद्धाला. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. या श्लोकातून भगवंतांनी अनेक कारण दाखवत स्वधर्माचरण न करण्यात अर्जुनाचं होणारं नुकसान आणि स्वधर्माचरण केलं तर अर्जुनाला मिळणारे फायदे

दोन्हीही सांगितलेले आहेत. तोच बोध आपल्यालाही लागू पडतो. आपलं कर्तव्य कर्म म्हणजेच स्वधर्माचरण प्रामाणिकपणे करणं म्हणजे यज्ञ कर्म करणंच होय, आणि गीतेतलं यज्ञ कर्म करणं म्हणजे पुण्य कर्म करणंच होय. हा बोध भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आजच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकाच्या माध्यमातून दिलेला हा विन विन फॉर्म्युला म्हणता येईल. एखादी गोष्ट करताना मी अपयशी झालो तर असा विचार मनात येतो आणि चलबिचल होते, अस्वस्थता वाढते. भगवान सांगतात अपयश आलं तर अनुभव मिळेल, परिपक्वता येईल, आणि यश मिळालं तर यश समृद्धी सुख प्राप्त होईल. तेव्हा करू का नको हा विचार करून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा उठूया, उभे राहूया आणि आव्हानाचा सामना करूया, कर्तव्य पूर्ण करूया.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 37वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता हीच आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. ठीक 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.
2: है ढेर सारी खुशियाँ और ढेर सारा मनोरंजन.
3: विविध भारती के विविध रंगी कार्यक्रमों की विविधा.
4: विविध भारती, संगीत, मनोरंजन और संस्कृति का संगम.
5: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में फौजी भाई सुनेंगे जयमाला कार्यक्रम.
6: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: आपने अपनी रेडिओ
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बघा,
2: हे काय
1: वाचा ना,
2: संगमवाडी महिला आश्रम सुप्रिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होत असं का?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणार? वेळी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमो सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: श्रोते हो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किस्मत या चित्रपटातलं SH बिहारी यांचं गीत, गायक स्वर महेंद्र कपूर यांचा आणि संगीत आहे OP नय्यर यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे जानवर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजान्त लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: जिद्दी चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: आशा भोसले यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलंय रवी यांनी आणि चित्रपट आहे दो बदन.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड.

0: कालाबाजार या चित्रपटातलं मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या युगस्वरात शैलेंद्र यांचं गीत आत्ता आपण ऐकलत. संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं. गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आहे, संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 आणि 21 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.